मंडळी सकाळचे 5:33 झालेली आहेत आणि वंदन कार्यक्रमात मी आहे आपली रेडिओ सखी पूर्वा. श्रोतेहो, आपण संत तुकारामांच्या गाथेतील काही अभंगांचा विचार करत असतो. जीवे सर्वसाठी यत्न भाव त्याची नाव बळकट, पैल तीरा जाता काही संदेह नाही भवनदी, विश्वासाच्या धन्य जाती तेथे वसती देवांची, तुका म्हणे भोळीयांचा देव साचा अंकित. किती सहज सांगितलं आहे ना तुकाराम महाराजांनी. भगवान हरीची किंवा संतांची महती ऐकण्यासाठी आणि सांगण्यासाठी मी माझी वाणी शब्द खर्च करीन, हरिभक्ताची वार्ता कानी ऐकणं हेच माझ्या जीवनाचं सर्वस्व आहे. आणि जे भगवंताचे खरं भक्त आहेत, जे हरिजन आहेत, हरीचे लोक आहेत, त्यांचे कल्याण आणि समाधान विचारण्यातच माझं समाधान आहे. आणि परमार्थाच्या मार्गात जे आपले खरे सोबती आहेत, त्यांची कुठल्याही प्रकारची सामाजिक जात धर्म कुळ हे काही माझ्याकरता महत्त्वाचं नाही आहे, कारण ते सर्व आमच्या पांडुरंगाचे भक्त आहेत. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, जे लोक धैर्यवान आणि निर्मळ मनाचे असतात तेच खरे परमार्थी आणि परमार्थाचे सोबती सखे असतात. आणि म्हणून ह्या परमार्थामध्ये आपल्याला नक्कीच आनंद झाला पाहिजे आणि ह्या आनंदाचा आपण अनुभव अनुभूती कायमच घेतली पाहिजे. मंडळी, संतांच्या रचना ऐकणं ही आपल्याकरता एक खरोखरच आनंद देणारी आणि कायमच मनाला सुखावणारी अशी घटना असते.

मंडळी, आपण संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आस्वाद घेत होतो आणि केवळ ते अभंगच नव्हे तर त्यांच्या शब्दाशब्दातनं आपल्याला त्यांच्या विचारांची, त्यांची आपल्यावरती असलेल्या एक प्रकारे उपकाराची जाणीव होत असते. आशीर्वादाचे अभंग असं तुकारामांच्या गाथेत जे वर्णन येतं त्याच्यातला पुढचा अभंग असा आहे. आशीर्वाद तया दाती आवडती चित्ती देवाची, कल्याण ते असे क्षेम बाढे प्रेम आगळे, भक्ती भाग्य गाठी धन त्या नमन जीवासी, तुका म्हणे हरीचे दास तेथे आस सकळ. ज्या लोकांच्या मनात देवाविषयी अगाध प्रेम आहे, ओढ आहे, ज्यांची अढळ अशी निष्ठा आहे, त्यांचं जीवन पवित्र आणि कल्याणकारी होतं. अशा भक्तांच्या मनात भगवंताविषयीचं प्रेम दिवसेंदिवस अधिकाधिक वाढतच जातं. त्यांना सर्व प्रकारची सुख आनंद याची प्राप्ती होतच असते. भगवंताची भक्ती हेच खऱ्या अर्थाने सर्वात मोठे धन आहे आणि अशा या महान भक्तांना कोटी कोटी नमन असो. संत तुकाराम महाराज म्हणतात की जिथे देवाचे खरे दास भक्त आहेत तिथे सर्व प्रकारच्या अशा सुखांची अगदी जणू काही पखरणच असते. त्यामुळे ह्या सुखात आपण केवळ न्हाऊन निघायचं असतं.

मंडळी, आपण संत तुकारामांच्या गाथेतल्या अभंगांचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला खरोखरीच वेगवेगळ्या दृष्टीनं भक्ती, आशीर्वाद ह्या शब्दांचे अर्थ लक्षात येतात. तयासाठी वेचुवाणी ऐके कानी वरता, क्षेम माझे हरिजन समाधान पुसता त्या. परत्रीचे जे सांगती त्यांची याती न विचारती, तुका म्हणे धैर्यवंते निर्मळ चित्ते स्वैरती. देवांच्या आणि संतांच्या कीर्तनासाठी गुणगुणण्यासाठी मी माझी वाणी खर्ची घालीन, अर्पण करीन, जेणेकरून हरीची ती गोड वार्ता सर्वांच्या कानावर पडेल. माझे जे हरिजन देवाचे भक्त आहेत हेच माझे खऱ्या अर्थानं क्षेमकुशल आणि आप्तस्वकीय आहेत. मी त्यांच्याकडे त्यांचे समाधान कुशल विचारतो, जे परतीच्या प्रवासात परलोकातून इहलोकी जाताना सोबती असेल. त्यांच्याविषयी विचार करताना त्यांची कोणतीही लौकिक जात मी लक्षात घेत नाही, कारण जे धैर्यवान आणि निर्मळ मनाचे आहेत तेच खरे संगतीचे आहेत, सोबतीचे आहेत. आणि श्रोते हो, अशा अर्थाचे अभंग ज्यावेळेला तुकाराम महाराज सांगतात त्यावेळेला आध्यात्मिक लोकशाही कशी होती हे प्रत्यायाला येतं.

ठीक 6 वाजता ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या. आम्ही त्या सहक्षेपित करू. 6:05 पुन्हा आपली भेट होणारच आहे रेनबो फंडेच्या पूर्वार्धात. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो वाहिनी.

0: Swali FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life. Man more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat. Cinema natak, bhatkan dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: सुप्रभात मंडळी, सकाळचे 6:06 झालेली आहेत. रेनबो फंडेच्या पूर्वार्धात मी आपली रेडिओ सखी पूर्वा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि रसिक हो, आजचा दिवस हा मराठी साहित्य विश्वाच्या दृष्टीनं विचार केला तर खूप महत्त्वाचा. आज 24 ऑगस्ट जीवनाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या आणि सहज सोप्या भाषेत मोठं काहीतरी सांगायचं आहे हे लक्षातही त्यांच्या बहुधा आलं नसावं, पण आपल्याला त्याचा विचार केल्यावर लक्षात येतं. अशा बहिणाबाई चौधरींचा आज जन्मदिवस. मंडळी, 52 कशी सोनं आहे आणि महाराष्ट्रापासून ते लपवून ठेवणं हा गुन्हा आहे, असं सोपानदेव चौधरींना ज्यावेळेला त्या कवितांची वही घेऊन गेले त्यावेळेला सांगितलं. आणि खरोखरच ते 52 कशी सोनं बहिणाईची गाणीच्या निमित्तानं आपल्या भेटीला आलं. प्रतिभा हे कवीला निसर्गदत्त लेणं असतं आणि त्याच्या ते बरोबरच यावं लागतं. त्याचा यत्न करून विद्येचा आराधना, विद्येचा खूप अभ्यास करून येईल असा काही त्याच्यामध्ये भाग नसतो. येणारच नाही असं नाही, पण ते मूलतः असावं लागतं. सुगंधाचे निश्वास टाकू लागतात, प्राजक्ताच्या कळ्या उमलू लागतात आणि खऱ्या अर्थानं आपल्यासमोर बहिणाबाईंच्या कविता आपल्याला सांगू लागतात की नेमकं काय आहे ह्या जीवनाचं सार.

मंडळी, ज्यावेळेला आपण बहिणाबाईंच्या काव्याचा विचार करतो त्यावेळेला खरोखरच जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असं त्याचं तेज आहे. आणि निरक्षरता खरंच होती का हा प्रश्न ठाई ठाई आपल्या मनाला रुसतो आणि खरंच प्रश्न पडतो. पुढची त्यांची जी ओवी आहे त्या ओवीचं जर का वर्णन करायचं झालं तर आपल्याला नक्की पाहता येईल की राजसत्वाचं रूप ल्यालेली तुला एवढं हे शिकवतो कोण, माझ्यासारखीच तू ना शिकलेली ना पडलेली, तुला ही गाणी सुचतात तरी कशी, ही बोली तुला सांगतं तरी कोण, असं त्या प्रसंगाला दिलेलं ते उत्तर आहे. आणि खऱ्या अर्थानं माझी माय सरस्वती ह्याचं मूर्तिमंत रूप आहे. आणि म्हणूनच बहिणाबाईंची गाणी ही थेट आपल्या मनाला आपल्या अंतरात्म्याला साद घालणारी असतात, कारण ती मनातनं आलेली आहेत. कुठेही कवित्वाची सोसं असण्याची परिस्थिती नाही आहे.

मंडळी, बहिणाबाईंचं गाणं निसर्गचक्राशी रुजलेलं होतं आणि निसर्गचक्रातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याकडे येणारं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकूया आणि मग आपला रेनबो फंडे कार्यक्रम जो आहे तो पुढे चालू ठेवूया. कुलाबा इथे कमाल तापमान काल 32 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. तर सांताक्रूज इथे 31 अंश सेल्सिअस आणि 25 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. कुलाबा येथील सापेक्ष आर्द्रता 82% होती आणि सांताक्रूज येथे आपल्याला 6.4% इतका पाऊस मिलीमीटरमध्ये पडलेला दिसला. आणि श्रोते हो, कोणतीही धोक्याची सूचना नाही आहे, परंतु येणारे वारे जे आहे ते 75 किलोमीटर ताशी वेगाने वाहणार आहे, त्यामुळे खोल समुद्रात जाऊ नये असं सांगितलेलं आहे. आणि येत्या 24 तासामध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील अशी वेधशाळेनं शक्यता वर्तवलेली आहे. प्रामुख्यानं अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि थोड्याफार प्रमाणामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई आणि उपनगरामध्ये पडेल अशी शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

मनातनं आलेलं आणि सहज मनापर्यंत पोहोचणारं असं आहे, कारण त्याच्यात कुठेही आपल्याला आविर्भाव अभिनिवेश असं काहीही सापडत नाही. कायमच आपल्याला नवं काहीतरी सांगतं आणि त्या नव्यातच आपल्याला हरखून जायला होतं. आणि जर का त्या पुस्तकाचं कधी तुमच्या हातात पडलं असेल बहिणाईची गाणी, तर त्याची जी प्रस्तावना आहे ती वेगवेगळ्या मंडळींनी केलेली आहे. मग त्याच्यातली नावंही खूप सुंदर सुंदर दिलीत प्रस्तावनेला, ज्याच्यात निसर्गकन्या माझी बहिणाई आहे, बहिणाई काव्यदर्शन आहे, आणि अशा एक ना अनेक वेगवेगळ्या रूपातनं आपल्याला बहिणाबाई अगदी सहज सापडतात. रोजच्या जीवनातलं संसाराचं सार सांगणारं त्यांचं गाणं म्हणजे तर तुम्हा आम्हा सगळ्यांच्याच कायमच अगदी म्हणी आणि वाक्प्रचार म्हणून तोंडात बसलेलं असं, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर म्हणणारं, अरे संसार संसार.

मंडळी, बहिणाबाई चौधरी आपल्याला वेगवेगळ्या विषयावरती अगदी सहज काव्य करताना दिसतात. सासर माहेरावरती किंवा सासूरवाशीण आणि माहेरवाशीण या दोन्हीवरती त्या लिहिताना फार सुरेख लिहितात, फार मोकळ्या मनानं लिहितात. जणू काही आपल्याला त्या नंदादीपासारख्या वाटच दाखवत आहेत. माझ्या माहेरचा खोपा लौकी नदीचा विचार आणि लेख येत आहे म्हणून माहेर

निरोप देणारी त्यांची साळुंकी बघा किती छान आपल्याला सांगते. माझ्या माहेराच्या वाटे मारे सायंकी भरारी, माझ्या जायाच्याच्या आधी सांगे निरोप माहेरी. माहेराची ओढ असणारी स्त्री आणि बहिणाबाईंच्या काव्यात येणारी माहेराची स्त्री ही आपल्याला खूप मनाला स्पर्शून जाणारी असते. आईच्या त्यागाची दोन ओळीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं स्तुती केलेली आहे त्याला तर शब्दच आपल्याकरता कमी पडतात. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते असं म्हणत आईच्या सासरी नांदण्याचं कोड लेकीच्या माहेराकरताचं आहे हे सांगताना त्यांना खूप वेगळा आनंदही होतो आहे आणि खरं तर एक वास्तवही ते आपल्याला त्यातनं सांगू पाहत आहेत. आणि ह्या सासूरवाशिनीनं कसं राहावं, कसं वागावं, काय करावं हे सारं सारं आपल्याला बहिणाबाई काव्यातनं सांगतात. आणि सौभाग्याचं किंवा आपल्या घरातल्या आपल्या माणसाचं मोठेपण सांगताना त्यांच्या ज्या ओळी आपल्याला कानावर पडतात त्या एक वेगळंच रूप स्त्रीचं दाखवून जातात.

मंडळी, बहिणाबाईंच्या कवितेबद्दल आपण बोलतो आहोत. रचनेच्या आणि भाषेच्या दृष्टीनं बहिणाबाईंचं काव्य अत्यंत आधुनिक आहे. प्रत्येक काव्यात एक संपूर्ण घटना किंवा आपल्याला विचारलेला दिसतो. त्याचा प्रारंभ आणि शेवट परिणामांच्या दृष्टीनं नाट्यात्मक व्हावा याबद्दल त्यांचा कटाक्ष आहे असं आपल्याला त्यांचं काव्य वाचताना ऐकता.

त्यांना अनुभवता येतं. शब्दांचा आणि विचारांचा फार विस्तार न करता थोडक्या मोजक्या शब्दांमध्ये एखादी भावना जास्तीत जास्त प्रभावीपणे कशी व्यक्त करता येईल ह्याकडे बहिणाबाईंचं विशेष लक्ष आहे. आणि या दृष्टीने जर विचार केला तर भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व केवळ आणि केवळ अद्भुत आणि अद्वितीय आहे, अचंबित करणारं आहे. आणि म्हणूनच अतिशय कठीण क्लिष्ट असे वाटणारे विषयसुद्धा अगदी सहजतेनं बहिणाबाई आपल्यासमोर मांडतात.

मंडळी, शब्दांची गंमत बहिणाबाई फार छान पद्धतीनं आपल्याला साधताना दिसतात. भाऊ घमा, गळी घामा, गणा भगत गाणत, अशी वेगवेगळी शब्दांशी खेळत खेळत खेळत खेळत त्यांची काव्यप्रतिभा आपल्यासमोर येते. आणि ज्यातून पीठ येतं त्याला जातं का म्हणतो, जो जमिनीत उभा राहतो त्याला आड का म्हणतात, किंवा ज्या दिवशी आपण गुढी उभा राहतो त्या दिवसाला पाडवा का म्हणतात, अशी

बहिणाबाई अगदी विनोदानं नर्म विनोदानं प्रश्न विचारतात आणि आपल्याला मात्र विचार करायला भाग पाडतात. आता त्यांची व्यक्तिवर्णनाची पण एक खूप छान स्वतःची अशी शैली आहे आणि त्या शैलीत त्यांच्या चुलत सासूबाई भिवराई फार विनोदी होत्या. अनेकांच्या नकला करायच्या, हसवायच्या आणि त्यांचं वर्णन करताना बहिणाबाईंनी एक खरा तर खूप मोठा तत्वज्ञानाचा सिद्धांत सांगितलाय. त्या ओळी अशा आहेत, नाव ठेवी अव घ्याले करी सर्वांची नक्कल, हसवता हसवता शिक वतरे अक्कल, असं म्हणत आपल्याला सहज काहीतरी शिकवून जातात बहिणाबाई. माणसांना हसवून शहाणं करायचं हा विनोदाचा असणारा मूळ हेतू बहिणाबाईंना कळला होता का त्या गंभीर विद्वानांच्या चर्चेत सहभागी झाल्या होत्या का मुळातच उपजतच हे त्यांच्या ठाई होतं, असे सगळेच प्रश्न आपल्याला पडतात. आणि बहिणाबाईंनी विनोदाचं जे सामर्थ्य ओळखलं आहे ते आपल्याला वरती मी जी चार ओळी सांगितल्या त्याच्यात दिसतं. आणि नुसता विनोद नाही आहे, उपरोध नाही आहे, तर त्याच्यामध्ये आजीच्या मायेनं सांगणारी सहानुभूती आहे, करुणेचा ओलावा ओथंबलेला आहे आणि म्हणूनच या रचना आपल्याला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा ऐकत राहाव्याशा वाटतात आणि आपण त्यात आनंदून जातो हे नक्की.

मंडळी, किती सहज आणि किती तलम भावना आपल्याला बहिणाबाईंच्या काव्यात सातत्यानं येताना दिसतात. आणि एक लोकोत्तर कवयित्री म्हणून आपण त्यांना केवढं प्रसंगावधान आहे हे कायम आपल्या लक्षात येतं. आणि ज्यावेळेला त्या हिरिताचं देणं घेणं म्हणतात त्यावेळेला मनाची आणि त्या मनात असणाऱ्या भावभावनांची आपल्याला खरोखरच एक

प्रचिती येते की नेमकं काय बरं सांगायचं आहे आणि मनाचा मानसशास्त्राचा कोणता बरा अभ्यास आणि कोणता बरा सिद्धांत हा आपल्याला त्यांनी अनुभवलेला दिसतो, शिकलेला दिसतो. पण त्यांच्या कविता मात्र मानसशास्त्राच्या अभ्यासकांनी अभ्यासाव्या आणि आपल्यासारख्या सामान्यांनी त्या आचरणात आणाव्या अशाच आहेत.

मंडळी, अहिराणी भाषेतल्या गोडव्यात एक वेगळीच गंमत आहे. तिथे ळचा य होतो आणि मग खऱ्या अर्थानं त्या बोलीभाषेचं असणारं रसरशीत रूप आपल्या समोर येतं. आला पहला पाऊस शिंपडली भुई सारी, धरित्रीचा परमय माझं मन गेलं भरी. आता जगू दे रे शेत, आला आला पाऊस, वरे येऊ दे रे रोप, आता फिटली हाऊस. पाऊस आला की धरित्रीचा परिमय येतो, म्हणजे परिमळ येतो, वास दरवळू लागतो आणि शेतकऱ्याला आस लागते ती पेरणीची. पेरणी झाली की वाऱ्या पावसाचा कसा त्यांना एक रूप लागतं, त्यावरही फार सुंदर बहिणाबाई लिहितात. चल येरे येरे वाऱ्या, येरे मारोतीच्या बापा, येरे वाऱ्या घोंगावत, येरे खडायकडे आधी ये, आज कुठे रे शिरला वासराच्या कानामधी. कानात वारा शिरलेलं वासरू गावभर उंडारतं, त्याची आपल्याला सुभाषितांची पखरण अक्षरशः बहिणाबाईंच्या काव्यात ठाई ठाई दिसते. पेरणी पेरणी काढा पांभरी मोघडा, पेरणी पेरणी भिज भिज धारती माते, बिया बियांचे भरून मन वाहते, असं म्हणत त्या पेरणी वखरणी नांगरणी सगळ्या सगळ्या शेतीच्या कामांचा आपल्याला एक धांडोळा घेताना दिसतात काव्यातून. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला शेतीचं एक आगळं वेगळं रूप बहिणाबाई दाखवतात.

एका कवितेमध्ये अख्ख्या शेतीची प्रक्रिया सांगितली आहे आणि त्याचं सारं श्रेय कुठेही स्वार्थ, मी केलं, माझ्यामुळे झालं, माझ्या कष्टाने पिकलं ह्या कुठेही मनाला न भावता सारं श्रेय त्या ईश्वर शक्तीला अर्पण केलं आहे की देव अजब गारोडी असं म्हणत खरोखरच एक तत्त्वज्ञानाचा सिद्धांत आपल्याला बहिणाबाई चौधरी सांगतात. बहिणाबाई चौधरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येणार त्यांचं खोप्यामध्ये खोपा हे गाणं, शेवटी कार्यक्रमाच्या तेच गाणं लावणार आहे, पण त्या खोप्याचंही वैशिष्ट्य निसर्गाच्या निरीक्षणाचं किती आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात आपण सगळेच जण बाजूला काय घडतं आहे याच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलो आहोत का, तर ते आपण जरा बाजूला सारून भोवतालचा परिसर बारकाईनं पाहायला हवा आहे. आणि जर पाह

तर आपल्याला नवनवीन गोष्टी कळतात आणि खरोखरीच निसर्गाचे वेगवेगळे चमत्कार आपल्याला दिसतात आणि ते आपण अकस्मित होऊन अचंबित होऊन पाहत असतो. आणि म्हणूनच निसर्गाला आपण अतिशय बारकाईनं न्याहाळलं पाहिजे हा विचार आपण आज बहिणाबाईंच्या जन्मदिनाच्या निमित्तानं जर का आपल्यामध्ये रुजवायचा प्रयत्न केला तर खरोखरच सृष्टीला पुन्हा एकदा नवचैतन्य येईल हे नक्की.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: ऐकूया सुभाषित गुंजनम, लेखन आणि निवेदन अदिती माधवन.

षड्रिपूंपैकी एक म्हणजे लोभ. या लोभामुळे आपल्याला त्या मागून येणाऱ्या संकटांचा अंदाजच राहत नाही. आणि हेच सांगायला सुभाषितकाराने दैनंदिन जीवनात दिसणारं मांजराचं उदाहरण सांगितलेलं आहे.

मांजर दूध पिते असं म्हटल्यानंतर मराठीतली वेगळ्या अर्थाची म्हण आठवते. मांजर दूध पिताना डोळे बंद करून पिते म्हणून तिला असं वाटतं की मला कोणी पाहत नाही, पण त्या म्हणीचा अधिक विस्तार इथे दिसतो. लोभाविष्टः नरः वित्तं वीक्षते. लोभाने आकृष्ट झालेला माणूस वित्त म्हणजे केवळ पैसाच बघतो. एखाद्या लोभी माणसाला सगळीकडे जे दिसतं ते म्हणजे फक्त संपत्ती. न तू संकटम, पण त्या संपत्तीमागे जे संकट लपलेलं आहे ते काही त्याला दिसत नाही. हा सर्वसामान्य नियम सांगितल्यानंतर कवीने मांजराचा दृष्टांत दिलेला आहे. जसं

षड्रिपूंपैकी एक म्हणजे लोभ. या लोभामुळे आपल्याला त्या मागून येणाऱ्या संकटांचा अंदाजच राहत नाही. आणि हेच सांगायला सुभाषितकाराने दैनंदिन जीवनात दिसणारं मांजराचं उदाहरण सांगितलेलं आहे.

मांजर दूध पिते असं म्हटल्यानंतर मराठीतली वेगळ्या अर्थाची म्हण आठवते. मांजर दूध पिताना डोळे बंद करून पिते म्हणून तिला असं वाटतं की मला कोणी पाहत नाही, पण त्या म्हणीचा अधिक विस्तार इथे दिसतो. लोभाविष्टः नरः वित्तं वीक्षते. लोभाने आकृष्ट झालेला माणूस वित्त म्हणजे केवळ पैसाच बघतो. एखाद्या लोभी माणसाला सगळीकडे जे दिसतं ते म्हणजे फक्त संपत्ती. न तू संकटम, पण त्या संपत्तीमागे जे संकट लपलेलं आहे ते काही त्याला दिसत नाही. हा सर्वसामान्य नियम सांगितल्यानंतर कवीने मांजराचा दृष्टांत दिलेला आहे. जसं दुग्धम पश्यति मार्जारः, मांजराला जर काही दिसत असेल तर ते म्हणजे फक्त दूध. न तथा लगुडा हतीम, लगुड म्हणजे काठी, हती म्हणजे मार, काठीचा मार मात्र त्या मांजराला दिसत नाही. मांजर दबक्या पावलांनी दुधाकडे जातं आणि दूध मिळालं म्हणून आनंदाने ते पिऊ लागतं. घराची मालकीण हळूच तशाच दबक्या पावलांनी मागून येते आणि त्या मांजराच्या पाठीत काठीचा दणका घालते. असं चपखल उदाहरण देऊन कवीने लोभामुळे आपल्यावर कशी आपत्ती कोसळू शकते हे सांगितलेलं आहे. अतिलोभाच्या अनेक कथा आपल्याला माहीत आहेतच. मग सोन्याचं अंडं देणारी कोंबडी असो, मिडास राजाची गोष्ट असो, मधाच्या लोभाने कमळाच्या बंद पाकळ्यांमध्ये अडकलेला भुंगा असो, ही विविध उदाहरणं लोभात अडकल्यानंतर येणाऱ्या संकटांची सूचनाच देतात. आताच्या काळातही घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांमध्ये दुप्पट पैसे, ऑफर्स, लॉटरी किंवा सवलतींचं प्रलोभन दाखवलं जातं. त्या पैशाच्या लोभाने सारासार विचार न करता आपणही आपले बँकेचे तपशील OTP देऊन बसतो. अधिक मिळवण्याच्या हव्यासाने आपण हात दाखवून अवलक्षण करून घेतो. यासाठीच या सुभाषितकाराने ही सूचना किती सुंदर उदाहरणाने दिलेली आहे.

म्हणजे 7:08 होऊन गेलेली आहेत आणि आता वेळ झालेली आहे पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्या सहक्षेपित करण्याची. तेव्हा ठीक 7:10 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र, आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:20 आपली पुन्हा भेट होणारच आहे रेनबो फंडेच्या उत्तरार्धात. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.

आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ संशोधनात देशाचा नाविन्यपूर्ण दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं खासगी अंतराळ क्षेत्राला आवाहन. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबतच विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारकडून रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. आणि 16व्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाला विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे जगभरातील लोक भारताकडे आकर्षित होतील असा देशाचा नाविन्यपूर्ण अंतराळ संशोधनात दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्राला केलं आहे. अंतराळ क्षेत्रातील 20 स्टार्टअप्स आणि त्यांच्या संस्थापकांशी संवाद साधताना ते बोलत होते. हा संवाद काल भारतीय अंतराळ दिनी प्रकाशित करण्यात आला. कमी खर्चिक अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणातही भारत पुढे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सनी आपल्या प्रयत्नात सातत्य

0: 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो. युवा शक्तीच्या प्रतिभा आणि ऊर्जेचा उत्सव असलेल्या मंथन फॉर युवा या कार्यक्रमाचा समारोप काल नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता, नवतंत्रज्ञान, स्टार्टअप संस्कृती, कौशल्य विकास, डिजिटल सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून नव्या पिढीला सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून घडवणं हा अभियानाचा प्रमुख उद्देश होता. मंथन फॉर युवा कार्यक्रमाचं कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
1: पहिले तो मैं मंथन फॉर युवा को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं कि हमारे युवाओं की जो बात है उसको सामने लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है. और ये जो सारे मेरे साथ बैठे हुए इनक्रेडिबल लोग हैं जिन्होंने अपने जीवन में युवाओं को प्रेरित किया है, इन सभी को इस मंच पर लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है.
0: युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबत विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. संविधानामुळे लोकशाही प्रगल्भ झाली आहे. लोकशाहीमुळे सामान्य व्यक्तीला मोठमोठ्या संविधानिक पदापर्यंत पोहोचणं शक्य झालं असल्याचं ते म्हणाले. मुलांचा मोबाईल वापर कमी करून त्यांना मैदानाकडे कसं वळवता येईल याबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून धोरण ठरवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेला महिनाभर सुरू असलेल्या या उपक्रमातील यशस्वी स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. राज्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत थेट आणि वेळेत रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केले जातात. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची यंत्रणा जोडली जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक पारदर्शक आणि सुसज्ज करण्यासाठी राज्य सरकारनं रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केली आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काल हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ग्रामीण रुग्णालयांपासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत कोणत्या स्तरावर कोणते तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, औषधं आणि चाचण्या उपलब्ध असतील हे आता स्पष्ट करण्यात आलं आहे. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी ससे होलपट थांबून शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढेल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातल्या उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि इथल्या उद्योगांचं स्थलांतर रोखण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे असं उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्र्यांनी काल तळेगाव चाकणमधल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली तसंच उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. उद्योजकांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन पावलं उचलली जात असल्याची घोषणा त्यांनी केली. औद्योगिक क्षेत्रातल्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोडल समिती स्थापन करण्यात आली आहे. रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, पदपथ आणि रस्त्यांवरील दिव्यांसह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर या समितीमार्फत भर दिला जाईल असं शिंदे म्हणाले. दरम्यान या औद्योगिक क्षेत्रात रस्त्यांच्या दुतर्फा होणाऱ्या अनधिकृत आणि बेकायदेशीर अवजड वाहनांच्या पार्किंगवर प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या 50 अधिक अवजड वाहनं हटवण्यात आली असून त्यांच्याकडून मोठा दंड वसूल करण्यात येत आहे.

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे 3:30 सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पहाटे अचानक आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं बचाव कार्य सुरू करून इतर नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल नाणेफेक जिंकून भारतानं पहिल्या दिवशी 5 गडी बाद 300 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलनं 193 चेंडूत 117 धावा केल्या. श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोनं 3 बळी घेतले. पुण्यात झालेल्या 16व्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघानं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात हरियाणा संघानं झारखंड संघाचा 2-1 असा पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय राज्यमंत्री तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल रात्री लातूर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. ऑगस्ट महिन्यातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पाऊस असल्यानं कोमेजून चाललेल्या पिकांनाही या पावसामुळे काहीसा आधार मिळाला आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात अद्यापही पावसाची मोठी तूट कायम आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अंतराळ संशोधनात देशाचा नाविन्यपूर्ण दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं खासगी अंतराळ क्षेत्राला आवाहन. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबतच विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारकडून रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. आणि 16व्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाला विजेतेपद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life, man more calm, itano aram, so start up your day with Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
2: Rainbow Fun Day, Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkar dikhaas, start up your day with Rainbow Fun Day, Rainbow Fun Day.
3: म्हणजे 7:31 होऊन गेलेली आहेत आणि आपली भेट झालेली आहे रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये. श्रोते हो, आपल्याला कोणतंही यश जर का मिळवायचं असेल तर त्याच्याकरता अथक परिश्रम करावे लागतात आणि परिश्रमाअंतीच आपल्याला यश मिळतं आणि त्या यशाकरता आपल्याला ते मिळाल्यानंतर जे आपले कष्ट आहेत ते जर का आपण विसरलो नाही तरच खऱ्या अर्थानं आपण त्या यशाचे भागीदार होतो किंवा त्या यशाचे खऱ्या अर्थानं आपण, ज्याला इंग्रजीत खूप छान शब्द आहे, डिझर्विंग कॅन्डिडेट होतो.

मंडळी, आपण कुठल्या आणि किती गोष्टी आनंदानं आणि मिळालेलं यश हे किती खेळकर वृत्तीनं स्वीकारतो हे फार महत्त्वाचं असतं. यश किंवा आनंद हा दुसऱ्याच्या दुःखावर किंवा स्पर्धेवर जर का पोचला जात असेल तर तो खरा आनंद किंवा खरं यश किंवा खरं दुःख नाही, असं शिवाजीराज कोरले त्यांच्या एका छान लेखामध्ये सांगतात. आणि आनंद वाटणं हे फार महत्त्वाचं आहे. आनंद झाला म्हणून पेढे वाटणं वेगळं आणि माझा आनंद मी वाटतो आहे आणि म्हणून मला तुम्हाला हा आनंद सांगावासा वाटतो आहे हे वाटणं वेगळं. आणि म्हणूनच आनंद वाटला की तो द्विगुणित होतो. तसंच यश हे जर का अतिशय विनम्रतेने स्वीकारलं तर ते नक्कीच द्विगुणित होतं, यात कोणतीही शंकाच नाही आहे.

मंडळी, 7:29 होऊन गेलेली आहेत आणि 7:30 म्हणजेच 7:30 आपण ऐकणार आहात रेडिओ रिपोर्ट WFA वर्ल्ड चॅम्पियनशिप या कार्यक्रमाचा रेडिओ रिपोर्ट आपण ऐकू शकाल. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: सकाळचे 7:45 होत आहेत. कार्यक्रम ऐकूया अज्ञात मुंबई भाग 104.

0: श्रोता हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा पाचवा भाग. मुळात फोर्टमध्ये सुरू झालेला बॉम्बे फोर्ट क्लब पुढे भायखळ्याला प्रशस्त जागेत हलवण्यात आला. कालांतराने वाढत्या अडचणींमुळे तो 1878 महालक्ष्मीला हलवला गेला. पण महालक्ष्मी रेसकोर्सला लोकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. महालक्ष्मी रेसकोर्सला लोकांचा थंड प्रतिसाद मिळण्यामागे काही कारणं होती. नवीन रेसकोर्स तेव्हाच्या लोकांना लांब वाटत होता. शिवाय महालक्ष्मी रेसकोर्सपर्यंत पोहोचणारा लॅमिंग्टन रोड खडतर आणि धुळीनं भरलेला होता. रेसकोर्सवर तिकीट घेतल्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नव्हता, अगदी घोड्यांच्या मालकांनाही नाही. आपल्या मित्रमंडळींना आपल्या वजनाच्या जोरावर भायखळा रेसकोर्सवर आणायला सोकावलेल्या वेल टू डू लोकांना हे पचवणं जरा कठीणच वाटलं असावं.
1: पुन्हा तिथून वरळीच्या लव ग्रोव्ह पर्यंत जाणारं मोठं गटार अद्याप पूर्णपणे बंद करण्यात आलेलं नसल्यामुळं वातावरणात कायम दुर्गंधी भरून राहिली होती.

0: शर्यतीच्या ट्रॅकवरची घोड्यांच्या टापांमुळे उडणारी धूळ बराच काळ आसमंतात भरून राहत होती. त्यानं रेस पाण्यात अडथळा येत असे. सुखसुविधा खूप असल्या तरी ह्या सगळ्या गैरसोयींमुळे रेसच्या पुढच्या हंगामात या रेस कोर्सवर यायला रेसच्या शौकीनांनी चक्क नकार दिला. परिणामी 1879 पासून शर्यती पुन्हा भायखळ्याला घ्यायला सुरुवात झाली.
1: आणखी 4 वर्ष भायखळा रेसकोर्सवर शर्यती होत राहिल्या. या दरम्यान महालक्ष्मी रेसकोर्सवरच्या गैरसोयी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. गटार बंद करण्यात आलं होतं, धुळीच्या ट्रॅकवर गवताची लागवड करण्यात आली, एव्हाना तिथवर जाणारा रस्ताही चांगला करण्यात आला होता. 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्सवरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
0: प्रेक्षकांना बसण्यासाठी नवीन रेसकोर्सवर भव्य ग्रँड स्टँड बांधला गेला. हा स्टँड अशा पद्धतीने बांधला होता की प्रेक्षकांना शर्यतीचा संपूर्ण ट्रॅक विना अडथळा पाहता यावा. स्टँड मध्ये बसणाऱ्या प्रेक्षकांच्या डोळ्यांवर उन्हाची तिरीप येऊ नये यासाठी अशी विशिष्ट रचना करण्यात आली होती. कितीही लोक शर्यतीसाठी आले तरी गर्दी वाटू नये इतका तो प्रशस्त होता. घोड्यांचे मालक जॉकी यांच्यासाठी वेगळा मेंबर्स एन्क्लोजर तयार करण्यात आला होता. मेंबर्स एन्क्लोजर आणि ग्रँड स्टँड यांच्या मधल्या जागेत शर्यतीत भाग घेणाऱ्या घोड्यांसाठी रिंगण म्हणजेच पॅडॉक तयार करण्यात आलं होतं.
1: शर्यतीत भाग घेणारे घोडे, त्यांचे मालक, ट्रेनर आणि जॉकी या रिंगणात आस्ते कदम फिरत असत. त्यामुळे शर्यतीत भाग घेणारे घोडे सर्वांना व्यवस्थित पाहता यायचे. अशा जय्यत तयारीनिशी महालक्ष्मी रेस कोर्स नव्यानं चालू झाला आणि 19 डिसेंबर 1882 या दिवशी टाइम्स ऑफ इंडियात बातमी प्रसिद्ध झाली. घोड्यांच्या शर्यतीचं मैदान जुन्या भायखळा इथल्या जागेवरून कायमचा हलवून महालक्ष्मीला नेण्यात आला आहे. 14 फेब्रुवारी 1883 पासून घोड्यांच्या शर्यती महालक्ष्मी रेसकोर्सवर घ्यायला सुरुवात झाली. अगदी अलीकडे पर्यंत घोड्यांच्या शर्यती इथेच आयोजित केल्या जात होत्या. 2023 साली हे प्रकरण लिहिताना महालक्ष्मीच्या रेसकोर्सनं वयाची 140 वर्ष पूर्ण केली होती.
0: साधारण 1810 ते 1882 अशी जवळपास 72 वर्षांची सेवा बजावून भायखळ्याचा रेसकोर्स कायमचा इतिहास जमा झाला. आता मुख्य कुतूहलाकडे वळूया. भायखळा रेसकोर्स नेमका कुठं होता आणि आता तिथं काय? मुंबई सेंट्रलला एसटी महामंडळाचा जो डेपो आहे ना, तिथे हा रेसकोर्स होता. पण तो तेवढ्यापुरताच मर्यादित नव्हता, तर दक्षिणोत्तर बेलासिस रोड ते जेकब सर्कल म्हणजे आत्ताचा संत गाडगेबाबा चौक आणि पूर्व पश्चिम मुंबई सेंट्रल स्टेशन ते भायखळा स्टेशन असा त्याचा विस्तार होता. अर्थात या औरस चौरस जागेवर केवळ रेसकोर्सच नव्हे तर भायखळा क्लबही होता.
1: आणि आज ज्या ठिकाणी रिझर्व्ह बँक स्टाफ क्वार्टर्सच्या इमारती आहेत त्या ठिकाणी रेस स्टँड होता. मराठा मंदिर थिएटरच्या ठिकाणी वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचं कार्यालय होतं. रेसकोर्स इथून महालक्ष्मीला गेल्यानंतरच्या काळात या ठिकाणी सॅल्वेशन आर्मी, YMCAचं कार्यालय आणि मैदान, आगरीपाडा पोलीस स्टेशन इत्यादी अनेक वास्तू 20व्या शतकाच्या प्रारंभी उभ्या राहिल्या. आज ज्या ठिकाणी मुंबईतला सुप्रसिद्ध मदनपुरा वसलेला आहे तो जुन्या रेसकोर्सच्या मध्यावर आहे असं समजायला हरकत नाही. रेसकोर्स आणि भायखळा क्लबला जाण्यासाठी 2 प्रमुख मार्ग होते. पहिला मार्ग बेलासिस रोडवरून होता. आज ह्या रस्त्यावरून एसटीच्या बसेस डेपोत ये जा करतात. दुसरा रस्ता होता मराठा मंदिर थिएटरच्या शेजारी. या रस्त्याचं नावच मुळी क्लब रोड असं होतं. त्याचं आजचं नाव मराठा मंदिर मार्ग असं आहे. जुनं नावही अद्याप प्रचलित आहे.
0: आजच्या एसटी डेपोच्या जागेवर तेव्हा असलेल्या क्लबच्या इमारती आणि समोरचा रेस स्टँड सोडला तर उर्वरित भूभाग हा मोकळाच होता. या जागेतून नंतरच्या काळात मोरलँड रोड, रिपंद रोड, त्याच्या पलीकडचा हेन्स रोड आणि क्लेअर रोड असे रस्ते काढण्यात आले. हे रस्ते आजही आहेत. मोरलँड रोडचं नाव अद्यापही तेच आहे. बाकी रिपंद रोडचा मौलाना आझाद मार्ग झालाय. हेन्स रोड म्हणजे आत्ताचा बाबूराव जगताप।

0: मार्ग आणि क्लेअर रोड झालाय मिर्झा गालिब मार्ग. नकाशात सात रस्ता चौकातून फुटणारे हे रस्ते जरी पाहिले तरी त्या काळच्या रेसकोर्सची व्याप्ती नेमकी लक्षात येईल. भायखळ्यात सन 1810 ते 1882 अशी 72 वर्ष नांदलेल्या भायखळा रेसकोर्सच्या काही पाऊल खुणा 150 वर्ष होत आली तरी चिवटपणे टिकून आहे.
1: इथलं YMCA मैदान, मदनपुरातलं झुला मैदान, रिझर्व्ह बँकेच्या वसाहतीतल्या मैदानांच्या मातीचं सख्ख नातं कधी काळी इथे असलेल्या रेसकोर्सशी आहे. दुसऱ्या खुणा या ठिकाणच्या काही नावात सापडतात. शर्यतीच्या घोड्यांचे इथले तबेले कधीच अंतर्धान पावले पण काही मात्र नामरूपे अजूनही टिकून आहेत. मदनपुरातला अरब तबेला, उमर जमाल तबेला ही नावं त्यापैकी. या तबेल्यांच्या जुन्या बांधणीच्या इमारतीही अजून आहेत. या इमारतींमधून आता विविध प्रकारचे व्यवसाय चालतात पण त्या इमारतीत असलेल्या गाळ्यांची ठेवण आणि लांबी रुंदी एक घोडा व्यवस्थित मावेल इतपतच आहे. या तबेल्यांनाही मोठा इतिहास होता, त्याची माहिती पुढच्या भागात. आताच आपण ऐकला भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा 5वा भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि रत्ना मगरे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

मंडळी, आत्ताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा भाग 104. श्रोते हो, ऐकूया एक छानसं गीत रेनबो फंडेच्या या भागात.

श्रोतेहो, आता रेडिओ सखी पूर्वला इथेच थांबण्याची अनुमती द्या. दुपारी आपण एफ एम रेनबो वाहिनीवर ऐकाल आर जे अंजलीला, आणि सकाळी 10 वाजताना आपण ऐकू शकाल आर जे अदितीला. तेव्हा जरूर ऐका 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या गोल्ड प्रसारण वाहिनीचं प्रसारण, आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीचं प्रसारण. आणि आपण पुन्हा भेटणारच आहोत, तेव्हा नक्की आणखीन काहीतरी छान आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीन. पण तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीची एफ एम रेनबो आणि एफ एम गोल्ड वाहिनी. 8 वाजताना दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या, आणि त्यानंतर 8:15 इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय अवकाश क्षेत्र जगासाठी आकर्षणाचं केंद्र बनावं, पंतप्रधानांचं आवाहन. 9वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद आजपासून नवी दिल्लीत. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू. आणि छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे जगभरातील लोक भारताकडे आकर्षित होतील असा देशाचा नाविन्यपूर्ण अंतराळ संशोधनात दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्राला केलं आह. पंतप्रधानांनी अलिकडेच अंतराळ क्षेत्रातील 20 स्टार्टअप्स आणि त्यांच्या संस्थापकांशी संवाद साधला आवाहन केलं. हा संवाद काल राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आला. कमी खर्चिक अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणातही भारत पुढे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. दरम्यान काल देशभर राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. 2023 भारताचं चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरला. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून तसंच अंतराळ संशोधनात भारतानं गाठलेलं उल्लेखनीय यश साजरं करण्यासाठी दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो. पंतप्रधानांनी काल यानिमित्त समाजमाध्यमावर एक ध्वनीचित्रफीत प्रकाशित करत नवीन जागतिक व्यवस्थेतील अंतराळ क्षेत्रात भारताचं स्थान वाढत असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले,
2: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
1: नवी दिल्ली इथं होणाऱ्या 9व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत देशभरातील विविध सुरक्षा दलं आणि पोलीस दलांमधील 850 अधिक अधिकारी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्दे आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा करणार आहेत. ही 2 दिवसांची परिषद प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोनही स्वरूपात आयोजित केली जात आहे. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल अधोरेखित केलं. भारताला भविष्यात जहाज

बांधणीचं प्रमुख केंद्र बनवण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात उच्च दर्जाच्या देखभाल सेवांची आवश्यकता असल्याचंही ते म्हणाले. कोलकाता इथं गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या एकंदर 3400 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. जीआरएससी कंपनी जर्मनीसाठी मालवाहू जहाजांची बांधणी करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमांना बळ देणारे हे प्रकल्प असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपान दरम्यान व्यापार क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीला चालना देण्याच्या उद्देशाने वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून जपानच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते टोकियो, नागोया आणि ओसाका या शहरांना भेट देणार असून 200+ व्यावसायिक प्रतिनिधींचा समावेश असलेलं व्यापारी शिष्टमंडळही या दौऱ्यावर आहे. यामध्ये उत्पादन, सेमीकंडक्टर्स, स्वच्छ ऊर्जा आणि पोलाद तसंच वाहन उद्योग, वित्तीय सेवा, आरोग्य सेवा आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यातील मुसुनुरू गावाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते मुसुनुरू इथं भारतातील पहिल्या नॉन जीएमओ अर्थात जनुकीय बदल न केलेल्या तसंच तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या नव्या पद्धतीच्या पॉपकॉर्न मका संकरित बियाणांचं अनावरण करतील आणि शेतकऱ्यांचा सत्कार समारंभादरम्यान कृषी क्षेत्रातील मान्यवरांना संबोधित करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि रशियादरम्यानच्या व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यासाठी आयोजित 27व्या बैठकीत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आज सहभागी होत आहेत. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांच्याबरोबर ते प्रादेशिक तसंच जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी डॉ जयशंकर काल मॉस्को इथं पोहोचले. महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पहाटे अचानक आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून इतर नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. या रुग्णालयातील एसएनसीयू विभागात 50 ते 60 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. इराणच्या दक्षिण फार्स प्रांतात एका नवीन वायुक्षेत्राचा शोध लागला असल्याची माहिती इराणचे तेलमंत्री मोहसेन पाकनेजाद यांनी दिली. यामध्ये अंदाजे 7,500 अब्ज घनफूट वायूचा साठा असून याद्वारे त्यातून 5,700 अब्ज घनफूट वायू निर्मिती होण्याची शक्यता आहे. यातून 15 वर्षांपर्यंत वायूचा पुरवठा होऊ शकतो. या संशोधनामध्ये गॅस कंडेन्सेटचाही समावेश आहे ज्यामुळे इराणसाठी नवीन संपत्ती निर्मितीचा मोठा स्रोत निर्माण झाला आहे असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करताना आता इराणला सेवा शुल्क द्यावं लागेल असा इशारा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रवक्ते इब्राहिम रिझाई यांनी दिला आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीची सुरक्षा आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी इराणनं कलम 3 धोरणात्मक कृती योजनेला मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात गडेरी नदीच्या तीव्र प्रवाहात अडकलेल्या 9 जणांची पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि गृहरक्षक दलाच्या संयुक्त पथकाने सुखरूप सुटका केली. गेल्या शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अपचंत गुहा परिसरात नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. यामध्ये हे सर्वजण अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने दाट जंगल आणि दुर्गम भागातून किमान 4 किलोमीटरची पायपीट करून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य केलं. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं कर्नाटकातील मैसुरू इथं आदिवासी भाषा आणि संग्रहालय या विषयावर आजपासून बुधवारपर्यंत 3 दिवसांच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे. एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेत काल रात्री नेदरलँड्समधील एम्स्टलविन इथं झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात दोन्ही संघांना गोल न करता आल्यानं भारतीय महिला संघाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं उत्कृष्ट कामगिरी करत हंगेरीतील नाझिक निझा इथं सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या अ गटात

विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत प्रणेशनं 7 गुण मिळवत आपला जर्मनीचा प्रतिस्पर्धी वादिम पेट्रोवस्की यावर मात केली. या स्पर्धेतील विजयाबद्दल हंगेरीतील भारतीय दूतावासानं प्रणेशचं कौतुक केलं आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल नाणेफेक जिंकून भारतानं पहिल्या दिवशी 5 गडी बाद 300 धावा केल्या. देवदत्त पडिकलनं 193 चेंडूत 117 धावा केल्या. श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोनं 3 बळी घेतले. छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात आंध्र प्रदेश, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय अवकाश क्षेत्र जगासाठी आकर्षणाचं केंद्र बनावं, पंतप्रधानांचं आवाहन. 9वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद आजपासून नवी दिल्लीत. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू. आणि छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
2: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही मिळेला.

0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्सवरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष

0: म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेला.
2: व्यापारियों को आर्थिक सहायता करने वाली कर्ज योजना
3: कॉस्मोस स्मॉल बिजनेस लोन, इंटरेस्ट रेट सिर्फ 9.25% से शुरू.
2: कैश क्रेडिट या टर्म लोन के स्वरूप में 5 करोड़ रुपए तक लोन उपलब्ध. शर्तें लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्विस इंडस्ट्री के लिए फायदेमंद कर्ज योजना कॉस्मोस स्मॉल बिजनेस लोन.
2: कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक, एनरिचिंग लाइफ.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल जपानच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी भारतीय दूतावास आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या जपान भारत व्यवसाय सल्लागार समितीच्या गोलमेज परिषदेत सहभाग घेतला. भारत आणि जपान यांच्यातल्या राजनैतिक संबंधांच्या अमृत महोत्सवानिमित्त हे वर्ष भारत जपान सामायिक क्षितिज वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. भविष्यातल्या भागीदारीवर चर्चा करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. भारतात मोठ्या संख्येनं जपानी कंपन्या कार्यरत असून भारत आजच्याच सुमारे 4 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेतून 2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना या प्रवासात जपान भारताचा महत्वाचा भागीदार असेल अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली. वैद्यकीय उपकरण क्षेत्रात व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी सरकारने महत्वपूर्ण नियामक सुधारणा लागू केल्या आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार मेडिकल डिव्हायसेस रुल्स 2017 तीन प्रमुख बाबींअंतर्गत सुधारणा करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय उपकरणांच्या निर्जंतुकीकरणाशी संबंधित नियमांचं सुलभीकरण, चाचणी शुल्कात एकसमानता आणणं आणि वैद्यकीय तपासणी अटींमधून सूट देण्यासाठी मान्यताप्राप्त परदेशी अधिकार क्षेत्रांच्या यादीत युरोपियन युनियनचा समावेश करणं या तीन महत्वाच्या सुधारणांचा यात समावेश आहे. या सुधारणांमुळे नियामक प्रक्रिया सोपी होईल, अनुपालन खर्च कमी होईल, पारदर्शकता आणि अचूकता वाढेल, तसंच देशात प्रगत आणि नाविन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणं वेळेत उपलब्ध होण्यास मदत होईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मीन शेख यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. भाषाशास्त्र आणि प्रमाण मराठीच्या समर्थनासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केलं. यास्मीन शेख यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या मिलिंद महाविद्यालयात अध्यापन केलं. त्यानंतर मुंबईतल्या SIES महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ काम केलं. श्री पू भागवत आणि विंदा करंदीकर यासारख्या साहित्यिकांबरोबर त्यांनी काम केलं. त्या महाविद्या

कार्यालयाच्या मराठी विभाग प्रमुखही राहिल्या. त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींना मराठी व्याकरण आणि भाषाशास्त्र शिकवलं. मराठी लेखन मार्गदर्शिका, मराठी शब्दलेखन कोश, सुगम मराठी व्याकरण कोश ही त्यांची काही पुस्तकं आहेत. यास्मिन शेख यांच्या निधनानं मराठी भाषा विश्वातील एक व्रतस्थ, अभ्यासू आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. अमरावतीमधल्या स्त्री जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटेच्या सुमारास आग लागून 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना दुःखद आणि हृदयद्रावक असल्याचं म्हटलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले असून घटनेतल्या दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. मृत बालकांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, तसंच जखमी बालकांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नागपूर जिल्ह्यात गोधनी गावात जलशुद्धीकरण प्रकल्पातल्या 900 किलो क्षमतेच्या क्लोरीन गॅस सिलेंडरमधून आज पहाटे क्लोरीनची गळती सुरू झाल्याची घटना घडली. प्रकल्पातल्या वायू आजूबाजूच्या परिसरात पसरल्यामुळे अनेक लोकांना खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. पोलिसांच्या मदतीने आजूबाजूच्या वस्तीतल्या नागरिकांना हलवण्यात आलं असून गंभीर रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं 11वीच्या प्रवेशासाठी 10वी फेरी जाहीर केली आहे. 27 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होऊन प्रवेश घेता येणार आहे. राज्यात अद्यापही 11वीच्या 8,94,000 जागा रिक्त असल्याचं दिसून आलं. श्रावण महिन्यातला आज दुसरा सोमवार असून अनेक शिवमंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वेरूळ इथल्या घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ मंदिरात प्रशासनाकडून दर्शन रांगा, पिण्याचं पाणी आणि सावलीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आजच्या दुसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 7 गडी बाद 431 धावा झाल्या होत्या. ध्रुव जुरेल 67 तर मानव सुथार 5 धावांवर खेळत आहेत. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना आज अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे. संध्याकाळी 6:15 सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन। झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस। हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एमने पटकावलं विजेतेपदक। आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू। जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे। जपान इंडिया बिझनेस कन्सल्टेटिव्ह कमिटी आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्याबरोबर जपानमधल्या भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते। भारत जपान राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून दोन्ही देशांनी व्यावसायिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले। भारताकडे तरुण आणि कुशल मनुष्यबळ मुबलक असून जपानी कंपन्यांना त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुक्त व्यापारासाठी भारताची बोलणी 8 ते 9 जागतिक संघटनांबरोबर सुरू आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की लवकरच एकूण व्यापाराच्या 75% उलाढाल मुक्त व्यापार करारांमधून होईल। गोयल सध्या 4 दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत 200 सदस्यांचं शिष्टमंडळही आहे। गल्फ कोऑपरेशन काउन्सिल या आखाती देशांच्या संघटनेबरोबर भारताची मुक्त व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरू आहे। भारताचे सौदी अरेबियातले राजदूत श्री विपुल आणि GCCचे महासचिव जेसेम मोहम्मद अल्बुदैवी यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली। गेल्या फेब्रुवारीमध्ये या करारासंबंधी मार्गदर्शक तत्वांच्या मसुद्यावर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या झाल्या होत्या। भारताचं ब्रिक्समधलं अग्रस्थान हे माणुसकी प्रथम या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन ब्रिक्सचे शेर्पा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव सुधाकर दलेला यांनी केलं आहे। लखनौमध्ये 18व्या ब्रिक्सच्या शैक्षणिक चर्चासत्राच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते। देशभरात 30 ठिकाणी 400 अधिक बैठका आयोजित केल्या आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत 2 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचं उद्घाटन करणार आहेत। प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतीनं होणाऱ्या या परिषदेत देशभरातले विविध सुरक्षा आणि पोलीस दलांचे 850 अधिक वरिष्ठ सहअधिकारी सहभागी होणार आहेत। देशांतर्गत सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि नव्या आव्हानांवर यामध्ये चर्चा केली जाईल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016 पोलीस महासंचालक परिषदेत दिलेल्या निर्देशानुसार दरवर्षी या परिषदेचं आयोजन केलं जातं। तज्ज्ञ आणि तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवातून राष्ट्रीय सुरक्षेपुढच्या मोठ्या आव्हानांवर उपाय शोधणं हा या वार्षिक परिषदेचा मुख्य उद्देश आहे। झारखंड संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची CBI चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं या प्रकरणी उत्तर मागवलं आहे। या प्रकरणाची CBI किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत कालबद्ध चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील मनन कुमार मिश्रा यांनी केली। सामाजिक कार्यकर्ते हरिशरण देवगण यांनी वकील सत्यम सिंग राजपूत यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे। झारखंड लोकसेवा आयोगानं 19 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर याचिकेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तमिळनाडूच्या प्रणेशने 9व्या फेरीत 7 गुण मिळवले. इस्रायलचा बोन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई वोलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमन या 3 खेळाडूंशी टायब्रेक होऊन प्रणेशला विजेतेपद मिळालं. हंगेरीतल्या भारतीय दूतावासानं प्रणेशचं अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 2ऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं 450 मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळं मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 7 बाद 450 धावा झाल्या होत्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर 4 बालकांवर उपचार सुरू असून 1 बालकाची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेत भाजलेल्या बालकांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईच्या शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत महत्वाचा सहभाग होता. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर आणि गाझियाबाद इथं तसंच हरियाणात फरीदाबाद इथल्या 9 ठिकाणांवर करसंबंधित प्रकरणी छापे टाकले. सुमारे 9 कोटी 63 लाखांची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणुकीने मिळवल्याच्या आणि हस्तांतरित केल्याच्या प्रकरणात ही कारवाई

कारवाई करण्यात आली. बिहारमध्ये गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाटणा, वैशाली, भोजपूर, बक्सर, भागलपूर, मुंगेर, समस्तीपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांमध्ये शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पूरपरिस्थिती गंभीर होत चालल्यानं बिहार सरकारनं पश्चिम बंगाल सरकारला फरक्का बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्याची विनंती केली आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटकचा किनारी भाग, आंध्र प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, गंगेच्या खोऱ्यातला पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, माहे या भागात उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम ने पटकावलं विजेतेपदक. आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swali FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार श्रोते हो 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी. एफएम रेनबो वाहिनीचं हे प्रसारण आकाशवाणी मुंबईच्या मध्यम लहरी 1044 किलो हर्ट्झ डिजिटल रिसिव्हरवर म्हणजेच डीआरएमवर सुद्धा आपण ऐकू शकता. श्रोते हो, न्यूज ऑन एआयआर ॲपवरती आपण हा कार्यक्रम ऐकू शकता. कार्यक्रम सुरू झालेला आहे. चला दोस्त हो बोलू काही आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे. श्रोते हो, आज कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि अर्थातच तुमच्या आवडीची गाणी बरोबर असणार आहेत. तेव्हा ऐकत रहा एफ एम रेनबो. मी आहे ग्रीष्मा.

0: चालली. नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो.
1: श्रोते हो, चला दोस्तो हो बोलू काही कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आज 24 ऑगस्ट म्हणजे आज बहिणाबाई चौधरी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या कवितेतली वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहेत की लेवा गणबोली म्हणजे खानदेशी भाषेतून अतिशय सोप्या शब्दात जीवनाचं तत्वज्ञान व्यक्त करणारं त्यांनी कविता रचल्या आहेत आणि त्या त्यांच्या मुलाने आणि त्यांच्या एका आप्ताने म्हणजे भावाने त्या लिहून काढल्यात. जसा जसं जमेल तशा तशा त्या लिहून काढल्यात. खानदेशातील आसोदे हे बहिणाबाईंचं जन्मगाव आहे आणि तिथला परिसर, तिथली बोली किंवा खानदेश ह्या सगळ्या भाषेतून त्यांनी ज्याच्यात काम केलं, ज्याच्यावरती काम केलं म्हणजे शेती असेल, जमीन असेल किंवा स्वयंपाकघर असेल अशा सारख्या गोष्टींमधनं ज्यांनी त्यांनी काम केलं त्या सगळ्या गोष्टींवरनं त्यांनी त्या कविता रचलेल्या आपल्याला माहिती आहेत. आपण लागोपाठ दोन कविता म्हणजे गाणी त्यांची ऐकणार आहोत. आता ऐकत रहा FM रेनबो. मी आहे ग्रीष्मा.

नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz. श्रोते हो, एफ एम रेनबो वरती कार्यक्रम सुरू आहे चला दोस्त हो बोलू काही, आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आपण जर का येता जाता साधं निरीक्षण जरी केलं तरी बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतात, कळतात. त्यातलंच एक निरीक्षण मला आज तुम्हाला सांगायचं आहे. खरं तर एखाद दोन, म्हणजे त्याला निगडीतच एक दोन निरीक्षण आहेत जी मला तुम्हाला सांगायची आहेत, आणि तुम्ही पण ती नक्की केली असतील याची मला खात्री आहे. पहिलं निरीक्षण म्हणजे जेव्हा आपण बसनी म्हणा किंवा ट्रेननी कुठेही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, थोडासा जास्त वेळ आपल्याला जेव्हा लागतो प्रवासादरम्यान, त्यावेळेला जर का आपण एक कटाक्ष टाकला, एक जर का आपण बघितलं आजूबाजूला आजूबाजूची लोकं काय करतायत, काय चाललं आहे, तर आपल्याला अगदी 100% जवळजवळ 70-80% 90% जी लोक

लोकं असे आहेत ती मोबाईलवरती व्यस्त आहेत हे आपल्याला दृश्य दिसतं. मग फक्त ते प्रवासादरम्यान असेल असं नाही, जर का आपण डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट घेतली असेल आणि आपला नंबर यायला वेळ असेल तर तेव्हासुद्धा, किंवा अजून कुठल्याही वेळेला जरा थोडा वेळ मिळाल्यावरती आपण जर का आजूबाजूला बघितलं तर बरेच जण मोबाईलमध्येच असतात. आणि मोबाईलवरती आपलं जे आपण अवलंबून जरा जास्त झालेलो आहोत आपलं, आणि त्याच्यामुळे काही वेळेला बाकी सगळ्या गोष्टींचा परिणाम तर होत असतो पण डोळ्यांवरती मुख्यपणे खूप परिणाम होताना दिसतो. आणि म्हणूनच लहान वयात मुलांना चष्मा लागणं हे प्रमाण वाढलेलं दिसतं, हे त्याच्याचवरती अवलंबून असलेलं दुसरं निरीक्षण हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि तुम्ही पण हे नक्की निरीक्षण तुम्ही केलेलं असेल ह्याची मला खात्री आहे, कारण आजसुद्धा मी येत असताना मी बघितलं की कॉलेजच्या साधारण मुली असतील, 18-20 वर्षाच्या असतील किंवा काही त्याच्यापेक्षा लहानही असतील, त्यांचे काय पेपर किंवा काय सुरू होतं म्हणून त्यांची एकमेकांमध्ये चर्चा चालली होती. आणि त्याच्यामध्ये मी बघितलं ज्या काही 7-8 जणी होत्या त्याच्यातल्या जवळजवळ 5 जणींना चष्मा होता. म्हणजे मग मला एक तो विचार यायला लागला की बहुतेक हा मोबाईलचाच परिणाम किंवा काय म्हणूया देन आपण म्हणूया मोबाईलची, की त्याच्यामुळेच हे झालेलं आहे. आणि तरुणांना काय आणि मोठ्यांना काय, काही ना काहीतरी त्याचे परिणाम आपल्याला सामोरं आपण जातोच आहोत, नाही का?

0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्सवरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
2: श्रोतेहो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.
3: गुलाबाची कळी बघा हळदी न माखली, आली लाली गोऱ्या गाली उतू तू चालली.
4: नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो.
5: श्रोते हो, चला दोस्त हो बोलू का ही कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्या बरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. मगाशी मी जसं एक निरीक्षण सांगितलं त्यातूनच पुढे माझा विचार असा झाला आणि तुम्हाला पण हे लक्षात आलंच असेल नक्की की काही वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ 20-25 वर्षांपूर्वी जेव्हा मी शाळेत होते किंवा त्याच्या पण थोडंसं आधी 8वी 9वीत असताना किंवा 7वी 8वीत असताना जेव्हा काही मुलांना चष्मा लागायला लागलेला होता त्यावेळेला माझ्या वर्गातल्या, तर तेव्हा मला पण असं वाटायचं की आपल्याला का नाही लागलाय चष्मा, मला पण चष्मा पाहिजे, किती छान वाटतं, किती वेगळं, त्याचं एक अप्रूव होतं. पण आता जर का निरीक्षण केलं, आता जर का आजूबाजूला बघितलं तर आपल्याला कळतं की आजूबाजूला इतक्या 8वी 9वी तर खूप मोठं वय झालं असं वाटायला लागलंय की एवढ्या लहान लहान मुलांना चष्मा लागायला लागलाय आणि त्याचं एखादं म्हणजे त्या अनेक कारणांपैकी एक कारण हे मोबाईल स्क्रीन किंवा स्क्रीन टाईम, मोबाईलच असं नाही, स्क्रीन टाईम जास्त मुलांचा झालेला आहे. कमी वयामध्ये जास्तीत जास्त स्क्रीनचं एक्सपोजर मिळालं आहे त्यांना, त्याच्यामुळे झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे लहानांनाच नाही तर मोठ्यांनासुद्धा म्हणजे जे नोकरदार वर्ग आहे त्या लोकांनासुद्धा साधारण 20-25 वयानंतर पुढे सगळ्यांनासुद्धा डोळ्यावरचा ताण जो आहे तो काही अंशी नक्कीच वाढलेला आहे. जो एक 20-25-30 वर्षापूर्वी ज्या वयात साधारण सर्वसाधारणपणे चष्मा लागायचा म्हणजे 40-45 नंतर साधारणपणे ज्यांची दृष्टी चांगली असेल त्यांना लागत होता चष्मा, पण आता मात्र त्याचं वय पण खूप कमी झालेलं आहे. आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हा स्क्रीन टाईम आहे. तो आपण जर का थोडा त्याच्यापासून ठरवून लांब राहिलो किंवा ठरवून त्याला बाजूला केलं तर कदाचित काही काळ आपण अजून चष्मा लावण्यापासून थोडं आपण काही वर्षांनी चष्मा लागेल किंवा काही महिने अजून आपण पुढे जाऊ शकू असं मला वाटतं. म्हणजे एकदा आपण चष्मा लावल्यानंतर आपल्याला तो नंबर

श्रोतेहो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. ठीक 3 वाजता आपण ऐकू शकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र, आणि त्यानंतर आपली पुन्हा भेट होणार आहे पुढच्या कार्यक्रमात. ऐकत रहा FM रेनबो. मी आहे ग्रीष्मा.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं पटकावलं विजेतेपद. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. जपान इंडिया बिझनेस कन्सल्टेटिव्ह कमिटी आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्याबरोबर जपानमधल्या भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते. भारत जपान राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून दोन्ही देशांनी व्यावसायिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले. भारताकडे तरुण आणि कुशल मनुष्यबळ मुबलक असून जपानी कंपन्यांना त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुक्त व्यापारासाठी भारताची बोलणी 8 ते 9 जागतिक संघटनांबरोबर सुरू आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की लवकरच एकूण व्यापाराच्या 75% उलाढाल मुक्त व्यापार करारांमधून होईल. गोयल सध्या 4 दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत 200 सदस्यांचं शिष्टमंडळही आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत 2 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतींनी होणाऱ्या या परिषदेत देशभरातले विविध सुरक्षा आणि पोलीस दलांचे 850 अधिक वरिष्ठ अधिकारी सहभागी होत आहेत. देशांतर्गत सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि नव्या आव्हानांवर यामध्ये चर्चा होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016 पोलीस महासंचालक परिषदेत दिलेल्या निर्देशानुसार दरवर्षी या परिषदेचं आयोजन केलं जातं. तज्ञ आणि तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवातून राष्ट्रीय सुरक्षेपुढच्या मोठ्या आव्हानांवर उपाय शोधणं हा या वार्षिक परिषदेचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित वेगवेगळ्या प्रणालींचं एकत्रीकरण करून तयार केलेल्या महा EHRMS प्रणालीचं उद्घाटन आज सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं. एखाद्या कर्मचाऱ्यांच्या निवडीपासून निवृत्तीपर्यंत सर्व माहितीचं संकलन या प्रणालीत आहे. तसंच त्याचं अद्ययावतीकरणही वेळोवेळी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. एखाद्या कर्मचाऱ्याच्या माहितीसोबतच राज्याच्या मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापन सुरळीतपणे होण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होईल. महा EHRMS प्रणाली ही प्रशासनाला गतिमान करण्यासाठी उपयोगी पडेल असंही ते म्हणाले. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर 4 अर्भकांवर उपचार सुरू असून एका अर्भकाची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेत बाधलेल्या अर्भकांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत अर्भकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कार

पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जीव कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबिन असं होतं. मुंबई शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरणतज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंग जयस्वाल यांचं नुकतंच मुंबईत निधन झालं. त्या 83 वर्षांच्या होत्या. महाभारत आणि इतर दूरचित्रवाहिनी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पार्थिवावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातल्या गोधनी गावातल्या वॉटर ट्रीटमेंट प्रकल्पात क्लोरीन गॅस सिलेंडरमधून वायुगळती झाली. काल मध्यरात्री 1 च्या सुमारास वायुगळतीमुळे आजूबाजूच्या वस्तीतल्या काही जणांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं आणि इतर रहिवाशांना बाधित परिसरातून हलवण्यात आलं. प्रकल्पातले कर्मचारी तसंच NDRFचं पथक आणि अग्निशमन दलातर्फे मदतकार्य सुरू आहे. पहाटे 5:30 च्या सुमाराला वायुगळती कमी झाली असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तमिळनाडूच्या प्रणेशने 9व्या फेरीत 7 गुण मिळवले. इस्रायलचा ब्रोन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई वोलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमन या 3 खेळाडूंशी टायब्रेक होऊन प्रणेशला विजेतेपद मिळालं. हंगेरीतल्या भारतीय दूतावासाने प्रणेशचं अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 2र्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं 450 पर्यंत मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 8 बाद 475 धावा झाल्या होत्या. ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर होता. वाहनांच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसंच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान ऑनलाईन कार्यप्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अर्जदाराच्या आधार प्रमाणीकरण अनिवार्य असून आधार कार्ड आणि वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रावरचा तपशील जुळणारा असावा. त्यात तफावत आढळल्यास ती रितसर अर्ज करून दूर करावी असं आवाहन परिवहन विभागानं केलं आहे. डिजिटल युगात महत्व प्राप्त झालेल्या संवाद आणि कनेक्टिव्हिटी या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत भंडारा जिल्हा प्रशासनानं तरुणांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कनेक्ट विथ कलेक्टर हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत 25 ऑगस्टला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सभागृहात कनेक्ट विथ कलेक्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी तरुण तरुणींसह विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. देशभरात सायबर फसवणूक आणि डिजिटल अटकेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं चौकशीसाठी काल 2 जणांना ताब्यात घेतलं. या प्रकरणात जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीचा संशय ईडीनं व्यक्त केला आहे. या दोघांना काल मुंबईत केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागानं PMLA विशेष न्यायालयात हजर केलं. या प्रकरणी मूळ गुन्हा गोव्यात दाखल झाल्यानं न्यायालयानं त्यांना पणजी इथं नेण्यासाठी परवानगी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड इथं प्रस्तावित जमीन संपादनाला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी आज धडक मोर्चा काढला. सुरजागड इथं नवीन प्रकल्पासाठी तसंच समृद्धी महामार्गासाठी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यातली शेतजमीन संपादित होणार आहे. आपल्या सुपीक जमिनी भूसंपादनाला द्यायला शेतकऱ्यांचा विरोध आहे. झारखंड संयुक्त नागरी सेवा पूर्वपरीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची CBI चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं या प्रकरणी उत्तर मागवलं आहे. या प्रकरणाची CBI किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत कालबद्ध चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील मननकुमार मिश्रा यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते हरिशरण देवगण यांनी वकील सत्यम सिंग राजपूत यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. झारखंड लोकसेवा आयोगाने 19 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर याचिकेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. अमरावती जिल्हा स्त्री रुग्ण

आलयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 नर्भकांचा मृत्यू. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, 107.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू झालेला आहे सप्तरंगी साथ, आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे. श्रोते हो, आज आपण भारतातल्या कलेविषयी बोलणार आहोत, पण नेमकी कोणती कला आणि काय त्याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही काही वेळेला ही बघितलेली नक्कीच असू शकेल, पण आपण त्याच्याबद्दल आज बोलणार आहोत भारतातल्या कलेविषयी. कोणती कला काय आहे त्याच्याबद्दल ऐकूया ह्या गाण्यानंतर.

कलेविषयी बोलणार आहोत, आपण चित्रकलेविषयी बोलणार आहोत. सुरुवातीला म्हणजे अगदी जेव्हा आपण साधारण शाळेतल्या वयाचे असतो त्यावेळेला जर का विचार केला की चित्रकला ही जी कला आहे ती अर्थातच कोणतीही कला सगळ्यांमध्येच असते असं नाही. काही जणांना ती उपजत असते आणि काही जणं त्याच्यावरती थोडी जास्त मेहनत घेतात आणि मग त्यांना ती जमायला लागते. प्रत्येकाची आवडनिवडसुद्धा वेगळी असते. प्रत्येक जरी चित्रकार म्हटलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांचे वेगवेगळे आवडीनिवडी असतात. रंग कोणते वापरायचे किंवा कुठलं चित्र मला काढायला जास्त आवडतं, कदाचित समोरच्यापेक्षा मला वेगळं आवडत असेल, माझ्यापेक्षा त्याला वेगळं आवडत असेल, असे चित्रकलेमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. पण अगदी लहानपणापासूनचा जर का आपण विचार केला, अगदी जेव्हा आपल्याला लिहिता वाचताही येत नसतं पण तरीसुद्धा आपल्याला त्या कागदाचं पेनाचं काहीतरी आकर्षण असतं, पेन्सिलीचं. आणि मग आपल्याला रिकामा तो कागद आणि पेन्सिल दिसल्यावरती लहान मूल पेन्सिल घेतं किंवा पेन घेतं आणि त्या रिकाम्या कागदावर किंवा अगदी भरलेला कागद असेल तरी, कारण लिहिता वाचता कुठे येत आहे, त्याच्यामुळे कागद कुठलाही दिसला की त्याच्यावरती घिरबटायला सुरुवात करायचं. म्हणजे अगदी जेव्हा लिहिता वाचता येण्याच्या आधीची जी आपली पायरी असते ती म्हणजे एका कागदावरती गिरबटत बसायचं आणि मग कोणीतरी आपल्याला ओरडतं, कारण तो कागद कदाचित त्यांचा महत्त्वाचा ठेवलेला असतो आणि हे लहान बाळ तिकडे जातं आणि तिथे हात घेऊन ते पेपर आणि पेन किंवा पेन्सिल घेऊन आपली अभ्यास सुरू करतो. आणि मग मोठे बऱ्याचदा त्यांना म्हणतात की अरे आत्तापासून एवढा अभ्यास करतोय, जेव्हा खरोखर वेळ येईल अभ्यास करायची तेव्हा तुला मात्र कंटाळा येईल, असे आपण त्या बाळाविषयी बोलत असतो, मजा करत असतो. पण सांगण्याचा मुद्दा हा की तेव्हापासून आपल्यापैकी बऱ्याचशा जणांना किंवा बहुतेक सर्वांनाच हे पेन आणि पेन्सिल दिसल्यावरती काहीतरी करायचं लहानपणी आपण सगळ्यांनी केलेलं असावं. आणि मग नंतर जसं जसं आपण शाळेत जायला लागतो, जशी चित्र आपण बघायला लागतो आणि मग आपल्याला तो विषयही येतो शाळेमध्ये की आपल्याला चित्र काढायचं आहे, मग तेव्हा आपण हातात पेन्सिल धरून ते करायला लागतो. त्याच्यासाठी इमॅजिनेशन, कल्पना काय आपल्याला करावी लागते त्याचा विचार करावा लागतो. त्यामुळे ह्या कलेचा जो प्रवास आहे तो खूप लहानपणापासून आपला सुरू झालेला असतो, नाही का?

नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz. श्रोतेहो, सप्तरंगी सात कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आपण भारतातल्या विविध राज्यातल्या चित्रकलेविषयी बोलतो आहोत. पण अगदी आपण लहानपणापासूनचा हा प्रवास सुरू केल्यावरती जेव्हा आपण शाळेत जातो आणि शाळेत आपल्याला हा जो चित्रकला हा विषय असतो त्यावेळेला मात्र आपल्याला जे काही शाळेमध्ये शिकवलं जातं किंवा जर का आपण क्लासला जात असू किंवा घरनं आपल्याला कोणी चित्रकला शिकवत असेल तर आपण फक्त तेवढ्यापुरतंच आपल्याला मर्यादित आपलं नॉलेज जे असतं, जी माहिती असतं, ज्ञान, ते साधारण मर्यादित असतं. जसंजसं आपण मोठं होतो आणि मग आपण इतर आजूबाजूची पुस्तकं वाचतो म्हणा किंवा मित्रमैत्रिणींशी बोलतो किंवा त्याच्यातमध्ये जास्त आपण रस घेऊ लागतो चित्रकलेमध्ये किंवा कोणत्याही विषयामध्ये, तेव्हा त्याचं ज्ञान जे आहे ते आपल्याला अधिक मिळू लागतं. त्याचप्रमाणे या चित्रकलेचं सुद्धा आहे. शाळेत असताना आपल्याला जे काही सिलॅबसमध्ये असेल, पोर्शनमध्ये असेल, तेवढंच आपल्याला चित्रकलेचं ज्ञान किंवा तेवढीच आपण प्रॅक्टिस करत असतो. आणि मग जसं आपण थोडेसे मोठे होतो किंवा आपल्याला आपल्या आजूबाजूचे लोक, मित्रमैत्रिणी म्हणा किंवा आता सोशल मीडिया आहे त्याच्यावरनं जेव्हा एक एक वेगळ्या आर्टिस्टबद्दल कळायला लागतं तेव्हा मग आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं आश्चर्य म्हणा किंवा थोडंसं कुतूहल असं निर्माण होतं की अरे हे पण वेगवेगळे प्रकार आहेत चित्रकलेचे. म्हणजे आपण जे काढतोय हे शाळेपुरतं मर्यादित आहे पण असे कितीतरी चित्रकला, म्हणजे फक्त आपण काढतो तीच नसून इतर अनेक प्रकार आहेत या चित्रकलेमध्ये. आणि भारतातसुद्धा विविध देशा विविध राज्यामध्ये ह्या चित्रकलेचे वेगवेगळे प्रकार लोक काढतात आणि त्याच्यामध्ये इतकी विविधता आहे, इतकी सुंदरता आहे. तर ह्याच्याबद्दलचं आपलं जे कुतूहल असतं हे आपलं वाढत जातं आणि मग आपण त्याच्याकडे वळतो. आता कोणकोणते विविध प्रकार आहेत आपल्या भारतामध्ये चित्रकलेचे याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी ऐकूया हे गाणं.

0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
0: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. श्रोते हो, सप्तरंगी 7 कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण भारतातल्या विविध चित्रकलेच्या प्रकाराविषयी बोलतो आहोत. आता भारतात विविध राज्यांमध्ये समृद्ध आणि वैविध्यपूर्ण अशी पारंपरिक लोककलेची परंपरा आहे. आणि महाराष्ट्राचाच पहिले जर का आपण विचार केला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वारली हे एक चित्रकलेचा प्रकार महाराष्ट्रातल्या चित्रकलेचा प्रकारामध्ये मोडतो. आणि वारली म्हणजे काय तर आदिवासी समाजातले जी लोकं आहेत त्यांची ती पारंपरिक कला आहे. आणि त्याच्यामधनं ना म्हणजे बघा, प्रत्येक कलेमध्ये काहीतरी त्याचं वेगळेपण असतं. तर वारलीतलं काय वेगळेपण आहे की ते फक्त 2 रंगांमध्येच केलं जातं. एक तर तो जो ब्राऊन कलर असतो त्याचा खालती, म्हणजे विटकरी रंग आपण ज्याला म्हणतो तो विटकरी रंग, आणि त्याच्यावरती पांढऱ्या किंवा फार तर फार काळ्या रंगानी चित्र काढलेलं असतं. पण बऱ्यापैकी ना हे जे पारंपरिक कला ज्या आहेत त्याच्यामध्ये नैसर्गिक रंगांचा वापर बऱ्याचदा केलेला दिसतो आपल्याला. आणि मग हे जे चित्र आहेत वारलीची ते आपण बघितली असेल किंवा नक्कीच आपल्याला माहिती असेल की भिंतींवरती काढली जातात. आणि मग त्याच्यामध्ये काय काय साधारणपणे दाखवलं जातं तर निसर्गाचं आणि ती लोकं कशी राहतात त्यांचं एक चित्रण साधारण असतं. म्हणजे काहीतरी उत्सव असेल तर त्याचं लग्न कार्याचं काहीतरी दाखवलं जातं, चित्र काढलेलं असतं. किंवा मग रस्ता आहे, झाड आहे, सूर्य दिसतोय, आणि मग लोक कशी काम करतायत शेतीमध्ये, किंवा त्यांची घरं कशी आहेत, किंवा प्राणी त्यांचे कसे आहेत, अशासारखं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर नक्कीच येतं जेव्हा आपण वारली म्हणतो तेव्हा. आणि आता काय झालंय ह्या काही काळामध्ये चित्र हे फक्त तिथपर्यंतच मर्यादित न राहता आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी ते चित्र आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे जसं मी म्हटलं की वारली हे चित्र भिंतीवर काढलेलं आधीपासून आपल्याला बऱ्याचदा दिसतं, किंवा वारली म्हटलं की आपल्याला तेच साधारण डोळ्यासमोर येतं. पण आता हे फॅशन विश्वामध्ये सुद्धा येऊ लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कपड्यांवरती पण हे वारलीचे प्रिंट्स दिसतात. त्याच्यानंतर बॅग असेल किंवा आपले बुटांवरती काहीतरी वारलीने पेंटिंग केलेलं असतं, छत्र्या असतील, अशा विविध प्रकारच्या वस्तूंवरती सुद्धा हे वारली प्रिंट, म्हणजे आयदर ते प्रिंट केलेलं असतं किंवा ते ॲक्च्युली काढलेलं असतं चित्रकाराने ते काढलेलं असतं. तर अशा प्रकारे हे वारलीचं चित्र म्हणजे किती छान गोष्ट आहे बघा, जी आपली पारंपरिक कला आहे, चित्रकला आहे महाराष्ट्राची, ती सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ही जर का वस्तूंवरती काढलं, हे जर का माध्यम वापरलं, तर ते कितीतरी लवकर इतरांपर्यंत पोहोचू शकतं. म्हणजे सोशल मीडियाच्या मार्फत तर हा एक आहेच भाग की सोशल मीडियाच्या मार्फत ती गोष्ट लोकांपर्यंत लवकर आणि पटकन चांगल्या पद्धतीने पोहोचू शकेल. पण असं जर का वस्तूंवरती हे चित्र काढलेलं असेल तर ती लोकं जेव्हा घालतील किंवा वापरतील त्या वस्तू, तेव्हा त्यांना प्रत्येक वेळेला हे वारली आहे, हे वारली आहे, आणि त्याची आवड निर्माण होईल आणि एक दृष्टिकोन बदलतो, नाही का?

0: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि सदाबहार गाणी ऐकत राहण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स वर FM रेनबो।
1: श्रोतेहो, सप्तरंगी सात कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आणि महाराष्ट्रातनं थेट आता आपण बिहारमध्ये जाणार आहोत आणि बरोबर तुम्ही ओळखलेलं आहे, बिहारची जी कला आहे ती म्हणजे मधुबनी। मधुबनी ही चित्रकला जी आहे ती साधारण 5 मुख्य रंग आहेत, ते रंग वापरूनच केली जाते। त्याच्यामध्ये पिवळा आहे, ऑरेंज आहे, लाल आहे, निळा आहे, हिरवा आहे, असे मुख्य 5 रंग वापरून साधारणपणे केली जातात। काही वेळेला वेगळे रंगसुद्धा वापरतात, पण मुख्य जी आपण पारंपरिक कला म्हणतो, चित्रकला, ती ह्या 5 रंगांवरती आधारित असते। आणि त्याच्यामध्ये देवदेवतांचं, निसर्गाचं, किंवा मासा, कमळ, त्याच्यानंतर मोर, हे असे काही जे त्याला मोटिव्ज म्हणतात, हे अगदी लाडके असे मधुबनी चित्रकलेचे मोटिव्ज असतात आणि त्याच्यामधनं ही कला साकारली जाते। आणि ह्या सगळ्याच साधारणपणे ज्या पारंपरिक लोककला आहेत, चित्रकला, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला फार खूप उत्कृष्ट चित्रकला यावी लागते वगैरे असं काही नाही। म्हणजे मी हे अगदी माझ्या स्वानुभवावरनं सांगते, कारण माझी चित्रकला अजिबात चांगली नाही आहे, पण तरीसुद्धा मला कधीतरी वाटलं की हे आपण करून बघावं। म्हणजे चित्र काही वेळेला असं होतं, बघा, चित्र बघून आपल्याला वाटायला लागतं की हे आपल्याला येईल का, हे आपल्याला जमेल का, आणि करून बघूया का। तर असं केल्यामुळे असं वाटायला लागलं की हे चित्र आपल्याला जमू शकतंय। म्हणजे अर्थात ज्यांची चित्रकला फार छान आहे त्यांच्या तोडीस तोड काही येईल असं नाही, पण अगदीच वाईट असण्यापेक्षा काहीतरी छान, थोडंसं बघण्यासारखं तरी बऱ्यापैकी असं म्हणता येईल असं चित्र होऊ शकतं। कारण मुख्य

म्हणजे ह्याला मोजबाप नसतं. म्हणजे अर्थात थोडंसं जे बेसिक आपल्याला लागतं बॉर्डर्स करणं किंवा त्याचे जे साधारण प्रपोर्शन असतं तो ते साधारण आपल्याला नीट लक्षपूर्वकच करावं लागतं. पण तरीसुद्धा इतर चित्रांमध्ये जसे वेगळे प्रकारची जी चित्रं असतात ज्याच्यामध्ये मोजमाप जास्त महत्त्वाचं असतं तसं ह्या लोककलेतल्या ह्या लोकपरंपरेतनं आलेल्या ही जी चित्रकला असते त्याला फारसं भर त्याच्यावरती दिलेला नसल्यामुळे थोडंफार इकडे तिकडे झालं तरी ते फार वाईट दिसत नाही, ते हो चालून जातं चित्र. त्याच्यामुळे जर का आपण नवशिखे असू किंवा चित्रकला येत नसेल फारशी पण इच्छा असेल की आपल्याला यायला पाहिजे आपण काढून बघूया का, तर मधुबनी किंवा वारली ह्यासारखे जर का आपण चित्र शिकायला घेतली तर काही काळांनी आपल्याला नक्की ती बऱ्यापैकी चांगली नक्कीच येऊ शकते.

श्रोत्यो, सप्तरंगी सात कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण भारतातल्या विविध राज्यातल्या जी चित्रकला आहे त्या वेगवेगळ्या चित्रकलेंविषयी आपण बोलतो आहोत. आता बिहारमधनं आपण थोडंसं पुढे जाऊया आणि ओडिशामध्ये जाऊया. ओडिशामध्ये गेल्यावरती पटचित्र हे आपल्याला माहिती असेल. हे पटचित्र तिकडचं पारंपरिक असं फेमस

चित्रकला शैली आहे ती. आणि ओडिशाची ही पारंपरिक चित्रकला कापडावर काढली जाते किंवा चित्रित केली जाते. मुख्य काय आहे याच्यामध्ये तर धार्मिक कथेचं आणि देवदेवतांचं चित्रण करण्यासाठी ही शैली प्रसिद्ध आहे. रंगांचं आणि तपशिलांचे बारकावे ह्यातमध्ये महत्त्वाचे आहेत. वेगवेगळ्या रंगांनी आता आपण चित्रकला म्हटलं की आपल्याला वेगवेगळे रंग हे वापरले जातात, पण काही काही चित्रकलांमध्ये जसं आपण वारलीबद्दल बघितलं किंवा आपल्याला माहितीच असेल की त्याच्यामध्ये खूप सारे रंग किंवा रंगीबेरंगी असं वारलीचं चित्र फार कमी वेळेला आपल्याला बघायला मिळतं जे पारंपरिक असतं. आणि आता जसं मी म्हटलं की सोशल मीडियामुळे असेल किंवा वेगवेगळ्या वस्तूंवरती जेव्हा ही चित्रं काढली जातात तेव्हा ती लोकांपर्यंत फार लवकर पोचतात आणि मग ते आठवणीत किंवा ते समोर सतत दिसत राहिल्यामुळे आपल्याला त्या कलेविषयी आपण जोडले जातो वेगळ्या प्रकारे. म्हणजे जर का त्या एखाद्या कपड्यावरती जर का वारलीचं प्रिंट असेल तर कदाचित त्याचे रंग वेगवेगळे असतील, म्हणजे फक्त काळा रंग किंवा पांढरा रंग असंच नसेल, कारण अर्थात ते कापड आहे आणि छान दिसायला पाहिजे हा पण त्याच्यामध्ये एक उद्देश आहे. फक्त पारंपरिक चित्रकला पुढे नेणं हा त्याच्यातला उद्देश एक उद्देश आहे, पण तो फक्त एक उद्देश नसल्यामुळे त्याच्यामध्ये वेगळे रंग वापरले जातात. पण मधुबनी असेल किंवा आता पटचित्र म्हणतोय किंवा ह्याच्यामध्ये वेगवेगळे रंग वापरले जातात आणि त्या रंगीबेरंगी चित्र बघून आपल्याला खूप छान वाटतं आणि ते बघावंसं वाटतं. आणि काही काही चित्रांचे ना वेगळी एक शैली असल्यामुळे काही काही वेळेला आपल्याला ती चित्रं फारशी आवडत नाहीत असंही होऊ शकतं. म्हणजे अगदी मधुबनीमध्ये म्हटलं तर काही वेळेला माशातनंच मोर येतो किंवा कमळातनंच एक मासा किंवा मोर येतो असं वगैरे आपल्याला बघायला मिळतं किंवा तसं ते काढलेलं असतं. त्याच्यामुळे फारसं ते आपल्याला आवडेलच प्रत्येक वेळेला असं नाही, पण ती त्यांची शैली आहे. त्याच्यामुळे ते आवडेल का नाही आपल्याला हा वेगळा मुद्दा असला तरी ते चित्र म्हणून खूप छान असतं, कारण ती त्यांची परंपरा आहे आणि ती परंपरा आपल्यापर्यंत पोचली आहे. आपली आवड निवड थोडी वेगळी नक्कीच असू शकते, नाही का?

नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ. श्रोते हो, पुढे आपण आता जाऊया. बिहारमधनं ओडिसामध्ये गेलो आणि ओडिसामधनं आता पुढे आपण जाणार आहोत राजस्थानमध्ये. फड चित्रकला म्हणजे राजस्थानातली फड चित्रकला, कथेचं चित्रण करण्याची परंपरा आहे आणि जी कपड्यांवर रंगवली जाते. ह्यामध्ये भोपाजी नावाचे कथाकार चित्रांच्या माध्यमातून कथा सांगतात. बघा, प्रत्येक प्रांतातलं कसं वैशिष्ट्य आहे, त्या त्या ठिकाणी कोणीतरी एक वेगळेपण रंगातलं असेल किंवा चित्र काढण्यातलं असेल, त्याच्या आकृत्या असतील, प्रत्येकातलं वेगळेपण किती आहे आणि आपल्या अख्ख्या भारतामध्ये इतके वेगळेपण आहे म्हणजे अगदी चित्रकला म्हटलं तरी त्याच्यामध्ये 8-10 प्रकार, त्याच्यापेक्षा जास्तच प्रकार आहेत जे लोकपरंपरेतून आलेले आहेत. हे जेव्हा आपण ह्याचा विचार करतो तेव्हाच आपल्याला कसं वाटतं की किती छान आहे आपल्या देशामध्ये, इतकी वैविध्यपूर्ण संस्कृती आहे चित्रकलेपासून, खाण्यापिण्यापासून, कपड्यांपर्यंत. वेगवेगळ्या प्रांतातले पारंपरिक कपडेसुद्धा किती वेगवेगळे आहेत, त्या त्या उत्सवाच्या वेळेला, कार्यक्रमाच्या वेळेला ते पारंपरिक कपडे परिधान केले जातात. हे किती छान आहे. जगाच्या पाठीवर फार कमी आपल्याला असं बघायला मिळेल की एका देशामध्ये अशी एवढी वैविध्यपूर्ण गोष्टी आहेत. त्याचनंतर पुढे पिछवाई एक चित्रकलेचा प्रकार आहे जो राजस्थानातला आहे आणि ही कला श्रीनाथजी मंदिराशी संबंधित आहे आणि कृष्णाच्या जीवनातील प्रसंग रंगवण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि भिंतीवरती लावण्यासाठी चित्र रेखाटलं जातं आणि त्याच्यामध्ये साधारण गाई, मोर ह्याचा समावेश आपल्याला दिसतो. आपल्याकडे वेळ, श्रोते हो, कमी उरलेला आहे, तरी जाता जाता हे गाणं आपण ऐकणार आहोत. ऐकत रहा एफ एम रेनबो. मी आहे ग्रीष्मा.

नमस्कार, वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 बाळांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या नवीन इमारतीतल्या ह्या विभागात 39 बाळांवर उपचार सुरू होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉ यास्मीन शेख यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉ अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. सायबर फसवणूक आणि डिजिटल अटक प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने 2 जणांना अटक केली आहे. या घोटाळ्यात सुमारे 30,000 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं 450 मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्याने 63 धावा केल्या. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारताच्या 8 बाद 475 धावा झाल्या होत्या. ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर होता. याचबरोबर ठळक बातम्या संपल्या. नमस्कार.

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार श्रोतेहो, 107.1 MHz आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू झालेला आहे सांजेच्या पारी आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे. श्रोतेहो, कार्यक्रमामध्ये आज आपण नक्की कशाविषयी बोलणार आहोत याची उत्सुकता मनात असेल. एका गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि मला खात्री आहे त्याच्यातनं तुम्हाला नक्कीच कळेल की आज आपण कोणत्या विषयी बोलणार आहोत. ऐकत रहा FM रेनबो, मी आहे ग्रीष्मा.

नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि सदाबहार गाणी ऐकत राहण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स वर FM रेनबो। श्रोते हो, सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आणि गाणं ऐकल्यावरती मला अगदी खात्री आहे की तुम्हाला नक्कीच कळलं आहे, कारण ह्या गाण्यामध्ये त्याचं पूर्ण वर्णन केलेलं आहे। आणि खरं तर वेगळा कार्यक्रमाची पण गरज नाही असं आता मला वाटायला लागलं आहे। एवढं मस्त गाणं आहे की ऐकल्यावरती पूर्ण मुंबईचं दर्शन घडवणारं किंवा त्याच्याबद्दल मुंबईबद्दल बोलणारं असं हे मस्त गाणं आपण ऐकलं। आणि अर्थातच आजचा कार्यक्रमाचा विषय जो आहे तो मुंबईतली विविध जी स्थळं आहेत किंवा ज्याच्यामुळे आपण मुंबईला ओळखतो, त्याची ओळख आहे अशा स्थळांविषयी, अशा जागांविषयी आपण बोलणार आहोत। अगदी सुरुवातीला म्हटलं तर जे मुंबईत राहणारे आहेत किंवा मुंबईच्या बाहेरचे आहेत त्यांना जर का विचारलं किंवा मुंबई म्हटल्यावरती सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर काय येतं, तर मुंबईच्या बरोबर अगदी बरोबर बाजूला येणारा शब्द म्हणजे लोकल ट्रेन, लोकल ट्रेनची गर्दी। लोकल ट्रेनवर आपलं मुंबईतले लोक आहेत, मुंबईकर आहेत, त्यांना लोकल ट्रेन म्हणजे ही आपली लाईफलाईन म्हटली जाते मुंबईची, कारण सगळं आपलं जे आयुष्य आहे किंवा नोकरी आहे, घरी येणं, नोकरीवर जाणं किंवा शाळा कॉलेजला पण काही वेळेला जाणं हे ट्रेनमुळे होतं आणि ट्रेनवरती आपलं बरंचसं अवलंबून असतं। ट्रेन लेट झाली तर आपल्याला जायला लेट होतो, परत घरी यायला उशीर होतो, किंवा पावसा पाण्यामुळे जर का ट्रेनचा काही प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा आपलं येण्या जाण्यावरती ते अवलंबून असतं किंवा त्याच्यामुळे उशीर होतो। तर अशा सगळ्या गोष्टी ह्या ट्रेनवरती अवलंबून असतात आणि म्हणून ट्रेन आणि मुंबई ह्याचं समीकरण अगदी जवळचं आहे किंवा अगदी समीकरण म्हणता येईल त्याला। आणि मग त्याची जी गर्दी असते ती बाहेरून आलेले लोक किंवा जे नवीन ट्रेनमधनं प्रवास करायला शिकत असतील किंवा नवीन ट्रेननी प्रवास करण्याचा प्रयत्न असेल, सुरुवात करणार असतील, त्यांना मात्र थोडीशी धाकधूक असते की आपण कसं काय ह्या ट्रेनमध्ये चढणार आणि कसं काय आपण उतरणार, कारण त्या प्लॅटफॉर्मवर गेल्यावरती ही तोबा गर्दी बघतो आणि मग आपल्याला वाटायला लागतं की अरे बापरे, मी नक्की चढू शकेन ना आतमध्ये, तर असे प्रश्न पडतात। पण अर्थात हा सवयीचा भाग आहे, आपण मनानी निर्धार केला तर आपल्याला नक्कीच त्या ट्रेनमध्ये चढता येईल आणि आतमध्ये गेल्यावरती आपल्याला एक 4-8 दिवस झाल्यावरती आपल्याला तो कॉन्फिडन्स पण येतो आणि आपण सहजपणे ट्रेन पकडू शकतो। अर्थात चढता उतरतानाची थोडीशी काळजी आपण घ्यायची असते ती ओघाने आलीच। अजून मुंबईविषयी भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत, पण आपण मुंबई आणि त्या स्थळांविषयी किंवा स्थळांची ओळख आणि मुंबईची ओळख ह्या स्थळांमुळे आहे अशा स्थळांविषयी आपण बोलणार आहोत।

सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण मुंबईबद्दल बोलतो आहोत. मुंबई ज्याची ओळख मुंबईमुळे, ज्या ठिकाणांची ओळख आहे मुंबईला, किंवा मुंबई म्हटलं की ती ठिकाणं आपल्या डोळ्यासमोर येतात, अशा ठिकाणांविषयी आपण बोलतो आहोत. सगळ्यात पहिले आपण लोकल ट्रेन बघितली, कारण लोकल ट्रेन हा मुंबई म्हटल्यावरती एक अविभाज्य भाग आहे. जरी ते ठिकाण नसलं तरीसुद्धा एक अविभाज्य भाग आहे मुंबई म्हटलं की मुंबई ट्रेन आणि त्याची गर्दी. पण आता आपण ठिकाणांकडे वळणार आहोत, जे

संस्कृती आहे मुंबईची, त्याच्यामध्ये खाणंपिणंसुद्धा येतं अर्थात. पण खाणंपिणं हा आपला आजचा विषय नाही आहे, तर वडापाव मुंबई म्हटलं की हा एक मुख्य डोळ्यासमोर येतो, आठवतो आपल्याला तो म्हणजे वडापाव. पण आपण आता भेट देणार आहोत वेगवेगळ्या स्थळांना, प्रसिद्ध अशा स्थळांना. पहिले आपण जाऊया दक्षिण मुंबईमध्ये. दक्षिण मुंबईमधलं एक गेटवे ऑफ इंडिया, जे बाहेरून येतात किंवा मुंबईत राहणारे लोकंसुद्धा एकदा तरी गेटवे ऑफ इंडियाला भेट देतात, कारण ती जी गेट बांधलेलं आहे ते अगदी बघण्यासारखं आहे. 1911 पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचं स्मारक म्हणून ही भव्य अशी कमान बांधण्यात आली, ते गेट बांधण्यात आलं. आणि ह्याची पायाभरणी 31 मार्च 1913 झाली आणि 1924 ही इमारत बांधून पूर्ण झाली. हिची जी रचना आहे ती इंडो सारासेनिक शैलीमध्ये केली गेलेली आहे आणि त्याचं 16व्या शतकातल्या गुजराती संस्थापकातले काही नमुनेसुद्धा आपल्याला आढळतात. आणि ही जी इमारत बांधलेली आहे, ह्याची जी कमान बांधलेली आहे, ते 26 मीटर म्हणजे 85 फूट उंचीची ही कमान आहे. आपण इतक्या वर्षांपूर्वी बांधलेली ही कमान किंवा हे जे गेट आहे, हे आपण आजही जाऊन बघितलं तरी ते खूप छान आणि असं भव्य वाटतं, त्याचा प्रभाव आपल्यावरती पडतो असं वाटतं. आणि तिकडे जाऊन आपण एकतरी फोटो नक्कीच घेतो आणि तो फोटो आपल्या आठवणीत असतो की आपण गेटवे ऑफ इंडियाला गेलो होतो आणि तिथे मस्त अशी जी कमान आहे आणि मागे जो समुद्र आहे ते बघूनच आपल्याला आपलं मन भरतं, आपल्याला खूप छान वाटतं तो फोटो बघून किंवा ते चित्र एकंदरीतच बघून.

0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया

0: ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोतेहो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. श्रोतेहो, सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण मुंबईविषयी आणि वेगवेगळ्या मुंबईच्या ठिकाणांविषयी बोलतो आहोत. गेटवे ऑफ इंडियाबद्दल बोलल्यानंतर समुद्र इतका जवळ असताना मुंबई म्हणजे समुद्रसुद्धा, म्हणजे समीकरण. जसं आपण लोकल ट्रेन, गर्दी असं म्हणतो, तसं मुंबईला समुद्राचा उल्लेख तर आपण करायला हवाच. इतकी 2-4 ठिकाणी आपल्याला त्याचे समुद्रकिनारे आपल्याला प्रत्यक्ष आपण तिथे जाऊ शकतो, बीच आपल्याला मिळतात तिथे. तसा चौपाटी, गिरगावची चौपाटी आहे, दादरची चौपाटी आहे, जुहूची चौपाटी आहे. अशा प्रत्येक ज्यांना समुद्र आवडतो, म्हणजे अगदी मुंबईत राहणारे असतील किंवा नसतील, ते सगळ्यांना समुद्र, पाणी ह्या गोष्टी ज्यांना आवडतात, ते नक्कीच समुद्रकिनाऱ्याला एकदा तरी भेट देतात. अगदी लहानपणी असेल, मोठेपणी असेल, पण समुद्रकिनाऱ्याला भेट देणं किंवा समुद्रावरती जाणं हा एक वेगळाच अनुभव असतो. मस्त वारा सुटलेला असतो आणि खायला प्यायला पण चंगळ असते. काही काही वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या चौपाटीवरती आपल्याला मिळतात खायला. तिकडे विकणायला थोडी छोटी मोठी खेळणी असतात. काही लहान मुलं असतील तर ते वाळूचे काय काय गोष्टी त्याच्यात बनवत असतात, लिहित असतात वाळूनी. आणि वाळूची मजा जी असते लहान मुलांना, ती फार येते. की जी आप सिमेंट काँक्रीटच्या ह्या सगळ्या वातावरणामध्ये मातीत खेळणं किंवा ह्या वाळूचा स्पर्श आपल्याला फारसा होत नाही, आणि त्याच्यामुळे अशा समुद्रकिनाऱ्यावरती गेल्यावरती आपल्याला ते फार छान वाटतं. आणि मुंबई म्हटलं की समुद्रकिनारे हे आलेच. अथांग असा पसरलेला समुद्र आहे आणि तो समुद्रात वरती गेलो, अगदी आपण मित्रमैत्रिणींबरोबर, ग्रुपबरोबर गेलो किंवा कुटुंबाबरोबर गेलो काय, किंवा अगदी एकटं कधी गेलो तरीसुद्धा त्या समुद्राकडे नुसतं बघत राहिलं तरी इतकं शांत वाटतं की किती अथांग असा पसरलेला हा समुद्र आहे. आणि त्याच्यावरती मस्त वाहणारा वारा आहे, त्या लाटा कशा सतत येत जात आहेत, त्या कधीही थांबत नाहीत, थकत नाहीत, असे वेगवेगळे डीप विचार आपल्याला ह्या डीप अशा समुद्राकडे बघितल्यावर येतो. त्याच्यामुळे समुद्रकिनारा आणि मुंबई हे एक वेगळं समीकरण आहे. आणि मुंबई म्हटल्यावरती, मुंबईत आल्यावरती समुद्रकिनाऱ्याला भेट देणं हे आलंच.

0: चालली. नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो.
1: श्रोतेहो, सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आपण मुंबईमधल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत आहोत आणि समुद्र किनारा झाला, गेटवे ऑफ इंडिया झालं आणि समुद्राच्या जवळ जाणारं अजून एक गोष्ट समुद्राच्या जवळ जाणारी, ती म्हणजे मत्स्यालय. मुंबईत असलेलं तारापूरवाला मत्स्यालय हे सर्वात जुनं मत्स्यालय आहे आणि एक मुंबईत आल्यावरती लहान मुलांसाठी किंवा ज्यांना निसर्ग, मासे हे आवडतात त्यांच्यासाठी सुद्धा एक आकर्षण म्हणून आहे. इथे समुद्रातले आणि गोड्या पाण्यातले असे दोन्ही प्रकारचे मासे आढळतात. मरीन ड्राईव्ह मत्स्यालयला आहे ते आणि ह्या मत्स्यालयामध्ये 12 फूट लांब आणि 180 डिग्री ऍक्रेलिक काचेचे बोगदा आहे आणि मासे मोठ्या काचेच्या टाक्यांमध्ये ठेवलेले आहेत. ह्यात LED दिवेसुद्धा लावलेले जातात. मत्स्यालयात 400 पेक्षा जास्त प्रजातींचे 2000 मासे आहेत आणि नवीन मत्स्यालयात परदेशातले मासेसुद्धा आणण्यात आलेले आहेत. त्यामुळे 70 सागरी माशांच्या नवीन जातींमध्ये वेगवेगळे आपल्याला जातीत आढळून येतात. पिवळ्या पट्टेदार असा टँग, ब्लू स्पॅटेड स्टिरिंग किंवा सी स्टार्स असे वेगवेगळे आपल्याला मासे तिकडे दिसतात. हार्क दिसतो, टिगर दिसतो किंवा मुरीश आयडॉल दिसतात. असे वेगवेगळ्या जातीचे परदेशातले सुद्धा मासे आपल्याला बघायला मिळतात. लहान मुलांना विशेष करून हे फार आवडतात किंवा मोठ्यांनासुद्धा, कारण एवढे सगळे मासे बघायला मिळणं आपल्याला प्रत्यक्ष जे आपण TV वरती फक्त बघतो किंवा जर का आपण मासे खात असू तर आपल्याला थोडंफार त्याच्यातलं माहिती असतं, पण अन्यथा असे नुसतेच मासे जे बघायला मिळतात, एवढे वेगवेगळे प्रकार रंग त्याच्यामध्ये असतात, त्याचे आकार वेगळे असतात, त्यांचे माशाचे जे पंख असतात ते सुद्धा किती वेगवेगळे वैविध्यपूर्ण असतात. त्यांचं इतकं म्हणजे पाण्यातच राहणारे हे सगळे मासे आहेत पण तरीसुद्धा त्यांचं रंगरूप आकार हे किती वेगवेगळं आहे हे बघून आपण खरंच थक्क व्हायला होतं. आणि त्यामुळे मत्स्यालय मुंबईमध्ये आल्यावरती हे मत्स्यालयाला आपण भेट द्यायला हवी, कारण ते सुद्धा मुंबईची एक ओळख आहे.

सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणांविषयी बोलतो आहोत आणि वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये उल्लेख करायचा झाला किंवा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही म्हणजे बोरिवलीचं नॅशनल पार्क संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ह्याविषयी आपण बोलायला पाहिजे. कारण असं ठिकाण एवढ्या गजबजलेल्या मुंबईमध्ये इतक्या दाटीवाटीने जिकडे घरं लोकं सगळे राहतात अशा ठिकाणी एक मोकळं असं राष्ट्रीय उद्यान आपल्याला लाभलेलं आहे, आपल्या ठिकाणी आहे. आणि तिथे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना तर हे फारच छान अशी गोष्ट आहे कारण तिकडे त्यांना वॉक करायला सकाळीसुद्धा काही भागांमध्ये जाता येतं आणि तिकडे आपल्याला वेगवेगळे प्राणी तिथे मिळतात. हे 104 चौरस किलोमीटर साधारण क्षेत्रफळ असं एवढ्यावर पसरलेलं हे राष्ट्रीय उद्यान आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेळसुद्धा माहिती आहे. आपल्याला त्या ठराविक वेळेला आपण येतो जातो, आतमध्ये आपल्याला फिरायला मिळतं, गाईड असतात, काही काही ट्रेल्स पण आपण करता येतात आपल्याला. झाडांची काही वेगवेगळ्या प्रकारची झाडंसुद्धा आहेत, झाडांची माहिती, कीटकांची माहिती, पक्ष्यांची माहिती अशी ज्यांना निसर्गप्रेमी असतील त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे. तिथे जाऊन वेगवेगळे प्रकारचे उपक्रम होतात, तिथेसुद्धा आपण भाग घेऊ शकता किंवा आपण घेतलेलासुद्धा असेल. तर असं हे पसरलेलं राष्ट्रीय उद्यान आहे, त्या तिकडेसुद्धा आपण भेट द्यायला पाहिजे. कारण मी म्हटलं तसं मुंबईसारख्या ठिकाणी असं हे उद्यान आपल्याला मिळणं म्हणजे हे तर खूपच मोठं आहे, पण छोटी छोटीसुद्धा जे बाग असते किंवा गार्डन छोट्या छोट्या ठिकाणी असतात तिक तेसुद्धा खरं तर एक किती चांगली गोष्ट आहे. असे जे सबर्ब्स आहेत की ज्यांना छान छान उद्यान किंवा गार्डन मिळालेलं आहे ते त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. कारण आजकाल बिल्डिंगमध्ये लहान मुलांना खेळायला किंवा मोठ्यांना फिरायला जागा मिळत नाही किंवा नसते, कमी असते. आणि मग अशा वेळेला हे गार्डन आपल्या उपयोगी येतं. छान मोकळी हवा असते, झाडं छान लावलेली असतात आणि मोकळेपणाने आपल्याला तिथे फिरता येतं.

नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz. श्रोतेव, सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण मुंबईतल्या वेगवेगळ्या स्थळांना भेट देतो आहोत. वेगवेगळी स्थळं ज्यांची ओळख, मुंबईची ओळख त्या स्थळांमुळे आहे, अशा वेगवेगळ्या स्थळांना भेट देताना आपण पुढे जेव्हा आपण उद्यान, राष्ट्रीय उद्यानाबद्दल बोललो तेव्हा अगदी जवळचा विषय त्याच्या म्हणजे राणीचा बाग. राणीचा बाग हे अगदी लहानपणी जे मुंबईत राहणारे असतील त्यांनी नक्कीच एकदा तरी राणीच्या बागेला भेट दिली असेल. अर्थात काळानुरूप त्याच्यामध्ये बरेच बदल होत गेले, पण तरीसुद्धा राणीचा बागेची जी एक मनामध्ये आपल्या आठवण असते किंवा

तिकडे जाण्याची लहान मुलांना जी उत्सुकता असते ती इतर कुठल्या ठिकाणी जाताना नसते, कारण प्राणी बघणं किंवा वन्य प्राणी बघणं हे तितकंसं सोपं नसतं. आणि अशा ठिकाणी आपल्याला झूमध्ये गेल्यावरती असे प्राणी बघायला मिळतात. आणि मुंबईच्या ह्या उंच इमारती आणि भव्य अपार्टमेंट्समध्ये वाढलेले आपण सगळे यांना जेव्हा निसर्ग दिसतो किंवा जवळून बघता येतो तेव्हा तो एक आनंद वेगळा असतो. 6 एकर क्षेत्रफळात पसरलेलं आहे हे प्राणी संग्रहालय आणि त्याच्यामध्ये साधारण 6600 पेक्षा जास्त झाडं आहेत आणि 350 हून जास्त वेगवेगळ्या प्रजातींच्या प्राणी इथे राहतात. आणि हे सगळ्यात असं जुनं प्राणी संग्रहालय आहे आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं तसे बरेच बदल होत गेले. पेंग्विनसुद्धा तिकडे आले आणि मग पेंग्विनसाठी काय काय वेगवेगळी सोय करावी लागली वगैरे हे आपण सगळ्यांना माहिती आहे. आपण पेपरमध्ये हे वाचलेलं असेल, आपण जाऊनसुद्धा आला असाल. त्याच्यामुळे प्राणी संग्रहालयाला भेट देणं, विशेष करून जेव्हा आपल्याकडे लहान मुलं असतील किंवा आपण स्वतः लहान असताना गेल्यावरती, ती एक आठवण आपल्या मनात कायमची असते. त्यामुळे मुंबईला आल्यावरती ह्या प्राणी संग्रहालयाला सुद्धा नक्की भेट द्यायला हवी.

0: वाढत चालली. नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो.
1: श्रोतेव, सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आपण मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत आहोत की ज्याची ओळख मुंबईची ओळख त्या ठिकाणांमुळे आहे. आणि जसं अगदी सुरुवातीला कार्यक्रमाच्या म्हटलं की रेल्वे किंवा गर्दी मुंबईची हे ठिकाण नसलं तरीसुद्धा तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे जेव्हा आपण मुंबईबद्दल बोलतो. आणि तसाच अजून एक महत्त्वाचा मुद्दा, जरी हे ठिकाण नसलं तरीसुद्धा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतला पाऊस. मुंबईत हा पाऊस मुंबईकरांना हा चांगलाच माहिती आहे किती जास्त काही काही वेळेला पाऊस पडतो आणि त्याच्याने काय त्रास आपल्याला होऊ शकतो. आणि 26 जुलैचा पाऊस 2005 साली जो झाला होता त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवलेल्या असतील किंवा वाचलेल्या असतील, ऐकलेल्या असतील, जे मुंबई बाहेर राहत असतील त्या लोकांनी, की मुंबईमधला हा जो पाऊस 2005 साली जो झाला होता 26 जुलैचा, त्याच्यामुळे किती लोकांचं नुकसान झालं होतं किंवा किती त्रास झाला होता सगळ्यांना. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा मुंबईकर एकजुटीने काम केलं, एकजूट राहिले आणि मदत केली. कित्येक जणांनी कित्येक जणांना मदत केलेली आपण ऐकतो की एरवी ही लोकं आपल्या ओळखीपाळखीचे नसतात, आपल्या आपल्याला माहितीतले लोक नसतात, तरीसुद्धा एकाला गरज आहे किंवा कोणाला काहीतरी विचारायचं आहे, काहीतरी बोलायचं आहे, तर त्याच्यासाठी मुंबईकर नेहमीही त्यांच्याबरोबर असतात, सज्ज असतात. आणि अशी ही मदत केलेली, जरी कितीही मोठा प्रसंग आला तरीसुद्धा आपण सगळे मुंबईकर त्याला खूप धीराने पुढे गेलो किंवा धीरानं सामोरं गेलो आणि ह्या पावसाच्या कठीण अशा प्रसंगातनं आपण बाहेर पडलो. आणि ज्यांचं नुकसान झालं होतं त्यांना आपण आपल्या परीने मदत करण्याचं प्रत्येकाने पुढे येऊन मदत केली. कोणी खाण्यापिण्याची असेल, कोणी मेहनतीची मदत असेल, कोणी पैसे देऊन मदत केली असेल, पण प्रत्येक जणांकडे काही ना काहीतरी एक पावसाविषयीची, त्या 2005 सालीच्या पावसाविषयीची आठवण नक्कीच प्रत्येकाकडे आहे. आणि त्याच्यातनं आपण कसं कठीण परिस्थितीतून बाहेर आलो हे मात्र सगळ्यांना आठवत आहे. आणि तेच जे मुंबईचं स्पिरिट म्हणतात ते सुद्धा मुंबईबद्दल बोलताना त्याचा उल्लेख पण करायलाच पाहिजे.

0: चालली. नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो.
1: श्रोते हो, सांजेच्या पारीची आता वेळ संपत आलेली आहे, त्याच्यामुळे कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. खरं मुंबई म्हटल्यावरती त्यात बघण्यासारख्या, फिरण्यासारख्या आणि खाण्यापिण्याच्या इतक्या काही गोष्टी आहेत की ज्या एका कार्यक्रमात सादर करणं किंवा सांगणं, बोलणं, गप्पा मारणं त्याविषयी थोडा वेळ कमीच पडतोय. पण कार्यक्रमाची आता वेळ संपत आल्यामुळे ह्या कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. ऐकत रहा FM रेनबो.
2: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे 7 रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz.

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 बाळांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या नवीन इमारतीतल्या या विभागात 39 बाळांवर उपचार सुरू होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तकनिर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोवस्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. सायबर फसवणूक आणि डिजिटल अटक प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने 2 जणांना अटक केली आहे. या घोटाळ्यात सुमारे

30,000 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज 450 पर्यंत मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारताच्या 8 बाद 475 धावा झाल्या होत्या. ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर होता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय समिती गठीत. 8 दिवसात अहवाल अपेक्षित. चंद्रपूरमध्ये सिकलसेल आणि थॅलेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्य सेवांचा शुभारंभ. आयसीएमआर पडोली इथं कॉम्प्रेहेन्सिव्ह केअर युनिट आणि प्रीनेटल डायग्नोसिस सुविधा सुरू. आणि नागपूरच्या गोधनी परिसरातील क्लोरीन गॅस गळती नियंत्रणात. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आज 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,083 कोटीचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफी योजनेचा दुसरा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते. यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी 6,22,207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटींचं वितरण करण्यात आलं होतं. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतील 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना 10,115 कोटींचं वितरण करण्यात आलं आहे. गृहमंत्री अमित शाह आज नवी दिल्लीत 2 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचं उद्घाटन करणार आहे. प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतीनं होणाऱ्या या परिषदेत देशभरातले विविध सुरक्षा आणि पोलीस दलांचे 850 अधिक वरिष्ठ अधिकारी सहभागी होत आहेत. देशांतर्गत सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि नव्या आव्हानांवर यामध्ये चर्चा केली जाईल. तज्ज्ञ आणि तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवातून राष्ट्रीय सुरक्षेपुढच्या मोठ्या आव्हानांवर उपाय शोधणं हा या वार्षिक परिषदेचा मुख्य उद्देश आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये आग लागून 3 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून येत्या 8 दिवसात समितीनं अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही असं स्पष्ट केलं.

0: केलाय.
1: या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ज्या गोष्टींच्या मुळे घडलंय या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आपण एक कमिटी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमतोय. त्या अहवालानंतर जे जे याच्यामध्ये ज्यांनी याच्यामध्ये दुर्लक्ष केलं असेल, ज्यांच्यामुळे या घटनाक्रमाला जे जबाबदार असतील त्या सगळ्यांच्या वरती अतिशय कडक कारवाई करण्याबद्दल त्या अहवालाप्रमाणे आम्ही पुढे.
0: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज रुग्णालयाला भेट दिली. पहाटे 3:30 सुमारास व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेच्या वेळी कक्षात 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. त्यापैकी 36 बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं तर 6 बालकांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आलं. दरम्यान व्हेंटिलेटर, वीज यंत्रणा, फायर ऑडिट तसंच अन्य संभाव्य त्रुटींची समितीकडून सखोल तपासणी करण्यात येणार आहे. या समितीत महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे मुख्य अभियंते, एम्सचे वरिष्ठ अधिकारी तसंच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मृत नवजात बालकांच्या पालकांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून जखमी बालकांच्या उपचाराचा खर्चही शासन करणार आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयांचं फायर ऑडिट नियमितपणे करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या जातील असं आंबेडकर यांनी सांगितलं. आरोग्यमंत्र्यांनी डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन दुर्घटनेतील उपचार घेत असलेल्या नवजात बालकांच्या प्रकृतीची माहिती घेतली. सिकलसेल आणि थॅलेसेमिया रुग्णांसाठी आयसीएमआर पडोली इथं कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर युनिट आणि प्रीनेटल डायग्नॉसिस सुविधा सुरू करण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक आणि आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ राजीव बहल यांच्या हस्ते या सुविधांचं उद्घाटन झालं. या केंद्रामुळे चंद्रपूरसह ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना एकाच ठिकाणी तपासणी, निदान, तज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला, समुपदेशन आणि उपचाराची सुविधा मिळणार आहे. रुग्णांच्या आजाराचं नियमित निरीक्षण करून गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी वेळेत उपचार सुरू करणं शक्य होणार आहे. प्रीनेटल डायग्नॉसिस सुविधेमुळे अनुवंशिक रक्तविकारांच्या संदर्भात आवश्यक निदान आणि कुटुंबांना तज्ज्ञ वैद्यकीय समुपदेशन उपलब्ध होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र रुग्णांनी नियमित तपासणी करून या सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड इथं नवीन प्रकल्पासाठी तसंच समृद्धी महामार्गासाठी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यातील शेतजमीन संपादित होणार आहे. आपल्या सुपीक जमिनी भूसंपादनाला द्यायला शेतकऱ्यांचा विरोध आहे. प्रस्तावित जमीन संपादनाला विरोध करण्यासाठी या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर जिल्ह्यातील गोधनी इथल्या जलशुद्धीकरण प्रकल्पात काल मध्यरात्रीनंतर क्लोरीन गॅस सिलेंडरमधून वायुगळती झाली. पहाटे 1 सुमारास वायुगळतीमुळे आजूबाजूच्या वस्त्यांमधील काही नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर इतर रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच प्रकल्पातील कर्मचारी, एनडीआरएफचे पथक आणि अग्निशमन दलानं बचाव कार्य सुरू केलं. दरम्यान मानकापूर पोलीस आणि औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय DISH च्या विनंतीनंतर ऑरेंज सिटी वॉटरचे प्रशिक्षित पथकही घटनास्थळी दाखल झालं. पहाटे 4 परिस्थिती नियंत्रणात आली असून 5:30 सुमारास वायुगळती पूर्णपणे कमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉ यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉ अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. भंडारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उद्या 25 रोजी कनेक्ट विथ कलेक्टर या अभिनव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. समाज कल्याण विभाग सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी 18-25 वयोगटातील तरुण, तरुणी आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहे. शिक्षण, रोजगार, भविष्यातील आकांक्षा तसंच जिल्ह्याच्या विकासाबाबतच्या कल्पना आणि सूचना जाणून घेतल्या जाणार आहे. यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीणा यांच्या कक्षाबाहेरील प्रतीक्षालयात आत्महत्या केलेल्या रोजंदारी वनमजूर रमाशंकर शुक्ला यांचा मृतदेह आणून ठेवल्यानं खळबळ उडाली. पुसद सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असलेल्या शुक्ला यांना योजना संपल्याचं कारण देत कामावरून कमी करण्यात आलं होतं. तसंच मजुरीचे पैसेही मिळाले नसल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. 20 रोजी त्यांनी 11 पानी पत्र लिहून विष प्राशन केलं होतं. न्यायाच्या मागणीसाठी कुटुंबियांनी मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर आणल्यानंतर सुमारे तासभर तणावाचं वातावरण होतं. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनं मृतदेह तिथून हटवण्यात आला. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं 11 प्रवेशासाठी 10वी फेरी जाहीर केली आहे.

27 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होऊन प्रवेश घेता येणार आहे. राज्यात अद्यापही 11,84,94,000 जागा रिक्त आहेत. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना आज अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे. संध्याकाळी 6:15 सामन्याला सुरुवात होईल. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या दुसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या सत्रात भारतानं 9 गडी बाद 503 धावा केल्या आहेत. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना तात्पुरता थांबवण्यात आला. पावसानंतर खेळ सुरू झाला तेव्हा श्रीलंकेचे 2 गडी 8 धावांवर बाद झाले होते. आज नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली इथं मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून गडचिरोली, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात उद्या देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मागील 2 दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीच्या जुन्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं भामरागड आलापल्ली मार्ग बंद आहे. आज आलापल्ली सिरोंच्या मार्गावरील नंदीगाव इथल्या नाल्याला पूर आल्यानं मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेसह अनेक वाहनं अडकून पडली. मागील 24 तासात कुरखेडा तालुक्यात कडोळी मंडळात सर्वाधिक 112.4 तर त्याखालोखाल सिरोंच्या तालुक्यातील असर अली मंडळात 88.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गोंदिया इथल्या सिव्हिल लाईन परिसरातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात श्रावण सोमवारानिमित्त 11,001 पार्थिव शिवलिंगांची स्थापना करून सहस्रधारा अभिषेक करण्यात आला. शिवस्तोत्र, शिवभजन आणि आरतीच्या जयघोषात भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दुग्धाभिषेक केला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील वुमन स्टडीज सेंटर अंतर्गत MA जेंडर अँड वुमन स्टडीज अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 2 वर्षांच्या या अभ्यासक्रमासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यम उपलब्ध असून कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. लिंगभाव समानता, महिला सक्षमीकरण, जेंडर पॉलिसी, जेंडर बजेटिंग, जेंडर अॅनालिसिस यासह विविध विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय समिती गठीत. 8 दिवसात अहवाल अपेक्षित. चंद्रपूरमध्ये सिकलसेल आणि थॅलेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्य सेवांचा शुभारंभ. ICMR पडोली इथं कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर युनिट आणि प्रीनेटल डायग्नोसिस सुविधा सुरू. आणि नागपूरच्या गोधनी परिसरातील क्लोरीन गॅस गळती नियंत्रणात. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा राज्यातल्या 7 जणांचा समावेश. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9-5 धावांवर घोषित. दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2-8. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 बाळांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 बाळांवर उपचार सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून IIT मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉक्टर संदीपान नरोटे या 3 नामवंत प्राध्यापकांची निवड झाली आहे. विशाल यांना भूविज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी, ताकसांडे यांना बालरोग चिकित्सा विभागातल्या कार्यासाठी, तर नरोटे यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि टेलिकम्युनिकेशन्स विषयातल्या योगदानाबद्दल हा राष्ट्रीय बहुमान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातले 3 जण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या डॉक्टर कविता गिट्टे, नाशिक महानगरपालिका शाळा तिथल्या कुंदा बच्छाव, लातूरच्या PM श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिकी स्कूलचे शिवप्रसाद टिंगरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जातात. पुरस्कारांचं वितरण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाईल. या पुरस्कारार्थींमध्ये केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधले 12 शिक्षक आणि प्राध्यापक, राज्य विद्यापीठांमधले 3 सरकारी आणि 2 खाजगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा तसंच तंत्रनिकेतन विषयातल्या 4 शिक्षकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शक यांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यानुसार जागतिक विद्यापीठस्तरीय खेळांमधल्या कामगिरीसाठी आता सुवर्णपदकासाठी 10 लाख, रौप्य पदकासाठी 7 लाख तर कांस्य पदकासाठी 5 लाख रुपयांचं पारितोषिक मिळेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधल्या कामगिरीसाठी आता सुवर्णपदकासाठी 7 लाख, रौप्य पदकासाठी 5 लाख तर कांस्य पदकासाठी 3 लाख रुपये मिळतील. युथ ऑलिम्पिक आणि युथ पॅरा

ऑलिम्पिक स्पर्धेतल्या विजेत्यांच्या पारितोषिकांच्या रकमेतही भरीव वाढ करण्यात आली आहे. सुवर्णपदकासाठी 22.5 लाखांवरून 50 लाख, रौप्यसाठी 15 लाखांवरून 30 लाख, तर कांस्य पदकासाठी 7.5 लाखांवरून 20 लाख अशी वाढ करण्यात आली आहे. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अहिल्यानगर इथं डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील खाजगी विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. सांगली जिल्ह्यात जत नगर परिषदेला प्रशासकीय इमारत उभारणीसाठी 2585 चौरस मीटर शासकीय जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं दिवाणी न्यायालयांची स्थापना होणार असून त्यासाठीची पदं आणि अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता जमा केला. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. यापूर्वी 7 ऑगस्टला 6,22,207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपयांचं वितरण केलं होतं. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतल्या 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना 10,115 कोटी रुपयांचं वितरण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईत शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं त्यांनी 7 वर्ष संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरणतज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज दुसऱ्या दिवसअखेर आपली बाजू मजबूत केली. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेल्या ऋषभ पंतला आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या तर ध्रुव जुरेलनं नाबाद 115 धावा केल्या. त्यामुळे भारतानं पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला आणि त्यानंतर श्रीलंकेचे 2 फलंदाज लवकर बाद झाले. श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू उदारा 1 धाव करून तर प्रभात जयसूर्या 2 धावा करून बाद झाला. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2 बाद 8 अशी झाली. भारताकडे पहिल्या डावात अजून 495 धावांची आघाडी आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं जर्मनीच्या वादिम पेट्रोसवी याला हंगेरीच्या कनिजा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा राज्यातल्या 7 जणांचा समावेश.

आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ, मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9-5 धावांवर घोषित, दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2-8. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: സ്റ്റാൻഡ്ബൈ ഫോർ ദ മറാഠി ന്യൂസ്.
1: ആകാശവാണി മുംബൈ. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश.

देश राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9-5 धावांवर घोषित. श्रीलंकेच्या दिवसअखेर 2-8 धावा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात बाळांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतल्या 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बाळांवर उपचार सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी यंदा महाराष्ट्रातून IIT मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉक्टर संदीपान नरोटे या 3 नामवंत प्राध्यापकांची निवड झाली आहे. विशाल यांना भूविज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी, ताकसांडे यांना बालरोग चिकित्सा विभागातल्या कार्यासाठी, तर नरोटे यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन विषयातल्या योगदानाबद्दल हा राष्ट्रीय बहुमान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातले 3 जण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या डॉक्टर कविता गिट्टे, नाशिक महानगरपालिका शाळेच्या कुंदा बच्छाव, लातूरच्या PM श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिक स्कूलचे शिवप्रसाद टिंगरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जातात. पुरस्कारांचं वितरण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाणार आहे. या पुरस्कारार्थींमध्ये केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधले 12 शिक्षक आणि प्राध्यापक, राज्य विद्यापीठांमधले 3 सरकारी आणि 2 खाजगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा तसंच तंत्रनिकेतन विषयातल्या 4 शिक्षकांचा समावेश आहे. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज सांगितलं. ते सध्या रशिया दौऱ्यावर असून त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची क्रेमलिन इथं भेट घेतली. भारत रशिया आंतरशासकीय आयोगाच्या बैठकीत त्यांनी पुतिन यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेश आणि शुभेच्छा सुपूर्द केल्या. व्यापार, ऊर्जा, खतं आणि आण्विक क्षेत्रात दोन्ही देशांमधलं सहकार्य लक्षणीयरित्या वाढलं असून द्विपक्षीय बैठकीचं फलित सकारात्मक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत येत्या 2 महिन्यात आपल्या उत्पादन क्षेत्राशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करणार असून विदेशी कंपन्यांच्या गरजेनुसार नवे नियमही लागू करणार आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज जपानमधल्या टोकियो इथं सांगितलं. गोयल सध्या भारतीय उद्योजकांच्या 200 अधिक व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासह जपानच्या दौऱ्यावर असून तिथं त्यांनी 2 मोठ्या जागतिक कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली. यातली एक कंपनी भारतात सेमीकंडक्टर उपकरण निर्मितीचा कारखाना सुरू करण्यास उत्सुक आहे, तर दुसरी कंपनी ऑटोमोबाईल सुट्ट्या भागांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपन्यांनी मांडलेल्या अडचणी आणि मागण्या योग्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जपानी कंपन्यांनी भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून भारताच्या मुक्त व्यापार करारांचा फायदा घ्यावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. व्यावसायिकांमध्ये सेमीकंडक्टर, स्वच्छ ऊर्जा, पोलाद, ऑटोमोबाईल, आरोग्य आणि स्टार्टअप्स अशा क्षेत्रातल्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
अमेरिकेकडून आज रात्री जाहीर होणाऱ्या संभाव्य नव्या निर्बंधांमुळे पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होणार नाही असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. अमेरिका जर निर्बंध वाढवणार असेल तर इराण त्याला तीव्र विरोध करेल असंही बघाई म्हणाले आहेत. अमेरिकेला सहकार्य करणाऱ्या देशांनाही याचे परिणाम भोगावे लागतील.

असा इशाराही त्यांनी दिला आहे. इराणनं युद्ध थांबवण्यासाठी आणि होर्मुझचा सागरी मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये अमेरिकेनं सागरी नाकेबंदी उठवावी, या भागातून आपलं लष्कर मागं घ्यावं आणि संघर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. हा सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्याबाबत इराणनं ओमानसोबत स्वतंत्र चर्चाही केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मीन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मीन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईत शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्या अंतर्गत मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणूनही कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरण तज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मीन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवसाखेर भारताची स्थिती मजबूत झाली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या तर ध्रुव जुरेलनं नाबाद 115 धावांची खेळी केली. त्यामुळे भारतानं पहिला डाव 9-503 धावांवर घोषित केला आणि त्यानंतर श्रीलंकेचे 2 फलंदाज लवकर बाद केले. श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू उदारा 1 धाव करून तर प्रभात जयसूर्या 2 धावा करून बाद झाला. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2-8 अशी झाली आहे. भारताकडे पहिल्या डावात अजून 495 धावांची आघाडी आहे. हंगेरीच्या नागी काणिजा इथं झालेल्या कणिजा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रणेशनं जर्मनीच्या वादिम पेट्रोविस्कीचा पराभव केला आणि स्पर्धेत 9 गुण मिळवले. अंतिम फेरीनंतर इस्रायलचा ओर ब्रॉन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई ओलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमण हे 3 खेळाडूही प्रत्येकी 7 गुणांसह अव्वल स्थानावर होते. यामुळे या खेळाडूंमध्ये टाय झाला होता. मात्र सरस टायब्रेक गुणांच्या जोरावर प्रणेशनं या सर्वांना मागं टाकून विजेतेपद पटकावलं. हंगेरीमधल्या स्थानिक वेळेनुसार काल रविवारी या स्पर्धेची 9वी आणि अंतिम फेरी झाली. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी त्या त्या देशातल्या तळागाळातल्या लोकांशी संवाद वाढवून स्थानिक समुदायांशी भारताचे संबंध अधिक दृढ करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं भारतीय परराष्ट्र सेवेच्या 2025 तुकडीतल्या 50 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला. तंत्रज्ञान, नाविन्यता आणि प्रभावी संवादाचा वापर करून भारताचं जागतिक स्थान बळकट करण्यावर भर दिला. भारताची सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्ट्य जगासमोर मांडून देशाला जागतिक पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. झारखंड संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची CBI चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मीन शेख यांचं निधन आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9-503 धावांवर घोषित. श्रीलंकेच्या दिवसाखेर 2-8 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, सुप्रभात. 107.1 मेगाहर्ट्सवर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. वंदन हा कार्यक्रम सुरू झालाय मंडळी, आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की समाधान ही खरी देणगी आहे. आणि अगदी आपण सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर समाधान ही परमेश्वरांना दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे, बरं का. आता प्रत्येकाला असं वाटतंय की मी कुणाची निंदा करत नाही, मी अतिशय व्यवस्थित सत्यानं धर्मानं वागतोय, तरी मी दुःखी का बरं आणि वाईट माणसं सुखात वावरताना दिसत आहेत, हे असं का. अगदी कितीही सात्विक मनुष्य असला ना तरी त्याच्या मनात हे आल्या वाचून राहत नाही. आता बघा हां, नामाचा विटा ज्यानं मानला तो सुखी दिसावा आणि नाम ज्यानं कंठी धरलं त्याला दुःख व्हावं, यावरून भगवंताला न्यायी कसं म्हणावं, अशीही अनेकदा शंका येते. आता खरोखरच जर या गोष्टीमागचं मर्म आपण पाहिलं ना तर आपल्याला असं आढळून येतं की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडलेले असतात. विषय त्यांना पुष्कळ मिळाले पण त्यामुळे मनाची शांती लाभली तर उपयोग आहे ना. आता बघा हा, म्हणजे दोन रस्ते आहेत, त्यातला एक चांगला आहे पण तो आपल्या गावाला नेणारा नाही आहे, आणि दुसरा खडकाळ आहे किंवा काट्याकुट्यांचा आहे पण तो आपल्या गावाला नेणारा आहे. तर कोणता रस्ता आपण नेमका धरायचा हे आपण ठरवायला हवं ना. आता भगवंताकडे जाणाऱ्या लोकांचे गीतेमध्ये दोन वर्ग सांगितले आहेत, एक सांख्यमार्गी आणि दुसरे कर्मयोगी. ज्यांची स्वभावतःच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियावर ताबा चालतो, जे जन्मापासूनच तयार असतात, त्यांना म्हणायचं सांख्यमार्गी. आणि ज्यांना वासना पुष्कळ आहेत पण इंद्रियाधीन सुद्धा आहेत पण ज्यांना भगवंत असावा असंही वाटते, म्हणजे आपल्यासारखे सामान्य जन, ते कर्मयोगी असं आपण म्हणू शकतो, नाही का. सांख्यांचा साधन मार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो. आपला सगळ्यांचा जो मार्ग आहे तो जड, सोपा आणि सुखकारक असतो. सांख्य हा भगवंताकडे अगदी चटदिशी पोहोचवतो पण आपण क्रमाक्रमाने जातो. मग सामान्य माणसाचा मार्ग कोणता, तर तो मार्ग असा आहे की वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गानं ती तृप्ती करण्याचा प्रयत्न करावा, पण सृष्टीमधल्या सगळ्या घडामोडी ईश्वराच्या सत्तेत आहेत, त्यामुळे आपल्या प्रयत्नांचे फळ हे ईश्वरावर अवलंबून आहे हे ध्यानात बाळगून समाधान ठेवलं पाहिजे. आता कसं आहे, आपण 10 जणांना त्यांच्या असमाधानाचं कारण जर विचारलं तर ती माणसं 10 निरनिराळी कारणं सांगतील की नाही. यावरून काय समजायचं, तर जगातली कुठलीही वस्तू समाधान देणारी नाही. समाधानाचं शास्त्र निराळं आहे, ते प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडं आहे त्याच्यापासून ते ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्या पर्यंत प्रत्येकाला काही ना काहीतरी कमी असणारच आहे, हो की नाही. पण मग मजा अशी आहे की प्रत्येकाची समजूत अशी असते की आपल्याजवळ जे कमी आहे ना त्यामध्ये समाधान आहे, आणि म्हणून मग ते दुःख कायम राहतं. भगवंता वाचून असणारं वैभव किंवा ऐश्वर हे कधी

सुख समाधान देऊ शकत नाही. समाधान ही परमेश्वरानं दिलेली देणगी आहे. ती मिळवण्याचा उपाय म्हणजे त्याचं नामस्मरण करणं. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढं भगवंत देतच असतो. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जे आहे त्यात समाधान मानावं आणि जे नाही आहे त्यासाठी दुःख न करता अर्थात ते मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण ते मिळालं नाही म्हणून मी दुःखी आहे बाबा, मी असमाधानी आहे, हा विचार मनातनं काढून टाकायचा आहे. याविषयी आणखीन बोलणार आहोतच या गाण्यानंतर.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि आता वेळ झाली आहे एक छानशी कथा ऐकण्याची. एक खूप छान कथा काही दिवसांपूर्वी वाचन झाली आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटते. मुळात या कथेचं नावच आहे की ज्यानं तुम्हाला दुखावलं त्याला क्षमा का करावी. एका गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता, जो मनानं खूप चांगला होता, कुणाचं वाईट कधीच करत नसायचा. शक्य तितकी लोकांना मदत करणं हाच त्याचा स्वभाव.

होता. एक दिवस त्याच्याच जवळच्या मित्रानं त्याचा विश्वासघात केला आणि माधव जो होता तो खूप दुःखी झाला. रात्रंदिवस त्याच्या मनात एकच विचार की मी याचं इतकं चांगलं केलं तरी त्यानं माझ्याशी असं का केलं. राग, दुःख, विश्वासघात आणि यामुळे काय होत होती, त्याला ना झोप लागत होती ना त्याचं मन शांत होत होतं. शेवटी तो एका देवाच्या मंदिरात गेला. डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला की देवा मला त्याला नाही माफ करता येते. तेवढ्यात देवच जणू त्याच्या मनातलं बोलला की बाळा तुला एक प्रश्न विचारू, ज्यानं तुला दुखावलं तो आज शांत झोपला असेल की नाही. माधवने विचार केला आणि म्हणाला की हो देवा कदाचित तो आनंदात असेल. तेव्हा देव म्हणाला की मग शिक्षा कोण भोगतो आहे, तो की तू? यावर माधव काहीच बोलू शकला नाही. देव पुढे म्हणाला की राग म्हणजे दुसऱ्यानं केलेल्या चुकीची शिक्षा स्वतःला देणं. जो गेला तो गेला, पण तू अजूनही त्यालाच मनात घेऊन फिरतो आहेस आणि म्हणून तुझीच शांती हरवली आहे. माधवच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला की देवा पण त्यानं केलं ते चुकीचं आहे ना. तेव्हा देव म्हणाले की अरे हो, चूक त्याचीच होती आणि त्याची शिक्षा त्याला मिळेल ना. कधी मिळेल हे मी ठरवेन, तू नाही ठरवायचं. आणि आता ती चूक रोज आठवून स्वतःला दुःख देणं ही तुझी चूक आहे. क्षमा म्हणजे काय, की त्यानं केलेलं बरोबर होतं असं नाही आहे. क्षमा म्हणजे आपल्या मनावरचं ओझं खाली ठेवायचं आहे. त्या क्षणी माधवच्या मनातला राग हळूहळू विरघळू लागला आणि त्याला जाणवलं की ज्यानं दुखावलंय त्याच्यापेक्षा तो राग धरून ठेवणं जास्त त्रासदायक असतं. आणि त्या दिवसापासून मंडळी त्याने एक निर्णय घेतला की लोक बदलतील नाही माहीत नाही, पण माझं मन मात्र देवाच्या चरणी ठेवायचं. कारण राग मनाला जखडतो पण क्षमा मनाला मुक्त करते आणि रिकाम्या मनातच या भगवंताचं प्रेम आणि कृपा सहज उतरते. आणि त्यांची कृपा हवी असेल तर मन रिकामं व्हायला लागतं आणि त्यासाठीच कुणाही बद्दल मनात राग किंवा द्वेष नसता कामा. फक्त ठेवायचं आहे ते म्हणजे क्षमा, प्रेम आणि अर्थातच दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती. याविषयी आणखीन बोलणार आहोतच या गाण्यानंतर. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो, RJ स्वप्नासह.